निरंतर एकांतवासातून परखड अंतरशोध घेणारं निस्पृह मन रामदासांना लाभलं। या मनाच्या सहाय्यानेच मनाच्या सर्व विकारी पदरांचा त्यांनी वेध घेतला, अगदी लक्षवेधी रामबाणानं। अहंभावाच्या कोशात अडकलेला मनाचा पाय असो की शब्दांच्या व्यर्थ मोहजालात विद्वत्तेचा टेंभा मिरवणारं मन असो, सगुण निर्गुणाच्या चर्चेत जिंकण्याच्या आभासात हरलेलं दमलेलं मन असो, रामदास स्वामी जानकी जीवनाकडे शिणून दीन होऊन साकडं घालतात, वेगी माझ्या मना पालटावे, कारण तोच या मनव्यथेचा उपाय आहे। मन पालटण्यातच दासांचा राम आहे।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत

0: इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ॲप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तू विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
2: 7 जून नित्यनेम म्हणजे काय. नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नेम तो खरा नित्यनेम आहे. नित्य कोण आहे? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य आहे. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचं? नियम करणं, याचा अर्थ नियमन करणं, निग्रह करणं, वश करून घेणं, स्वाधीन ठेवणं हा आहे. आपलं मन भगवंताच्या स्वाधीन करणं, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणं, याचं नाव नित्य नियम आहे. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळं देहानं नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणं शक्य नाही. म्हणून देहानं घेता येत असून देहाच्या पलीकडं असणारं आणि सूक्ष्म असल्यामुळं भगवंताशी शाश्वत संबंध असणारं असं भगवंताचं नाम अखंड घेणं हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधनं, पोथी वगैरे वाचणं, स्नान संध्यादी नित्यकर्म हे पाळावीत, पण त्याचा हट्ट किंवा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मात्र सोडू नये, एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेनं नाम घेतलं की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचं फळ फार मोठं आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावं, नामानं भावना शुद्ध होत जाते. खरं म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसानं केला पाहिजे. भगवंत हट्टानं किंवा उगीच केलेल्या कष्टानं साध्य होत नाही, तो एका प्रेमानं वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर ते शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचं प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करेल त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका आचरणानं आणि अनुभवानंच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्यानं मन स्वच्छ होत जातं आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळं तिथली झाडं, पक्षी, दगड या सगळ्यांना रामनामाचं प्रेम लागलं होतं असं वर्णन आहे. रामनामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम ही दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे, यातच जीवनाचं सर्वस्व आहे. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्यानं नाम सोडलं नाही. जानगी जीवन स्मरण जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेकते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 158वा, दशक 11व, समास 6वा, महंत लक्षण नाम समास। जय जय रघुवीर समर्था। शुद्ध नीटनेटकं लिहावं, लिहून पुन्हा शुद्ध शोधावं, पुन्हा पुन्हा शोधून शुद्ध वाचावं, यात चुका करू नये। विस्कळीत झालेल्या काना मात्र व्यवस्थित कराव्या, नाना कथांमध्ये रंग भरावे। जाणल्याशिवाय सांगता येत नाही, सांगितल्याशिवाय समजणार नाही, समजल्याशिवाय कोणास काहीच येणार नाही। हरिकथा निरूपण, व्यवस्थित राजकारण, जीवनात कसं वागावं तेही सांगावं। विचारणं, सांगणं, अर्थांतर करणं, सगळ्यांचं समाधान राखणं, महत्त्वाच्या सूचना देणं, सावधपणे तर्क देणं, यथायोग्य निश्चय करणं, असं जो जाणतो तो बुद्धिमंत म्हणत, त्यापेक्षा वेगळं काही नाही। तारतम्य, उपमा, अलंकार, शब्दांची बांधणी, कविता, उत्तम वचने, सभाधीटपणा ज्याच्याजवळ असतो, जो एकांतासाठी तत्पर असतो, आधी पाठांतर करतो, ग्रंथाच्या आतील अर्थ शोधतो, आधी स्वतः शिकून जो शिकवतो त्यालाच श्रेष्ठ ही पदवी मिळते। मायेत गुंतलेल्यांना विवेकाच्या बळावर सोडवतो, त्याला लोक चांगले म्हणतात। अक्षर सुंदर, वाचणं सुंदर, बोलणं सुंदर, चालणं सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दाखवतो। ज्याला प्रयत्न करणं आवडतं, नाना प्रसंगात जो धैर्यानं उभा टाकतो, धीटपणे प्रकट होतो, लपून राहणारा नको, संकट समयी पुढे होऊन काम करतो आणि अलिप्तपणा असून देखील उपाधी बाळगत नाही, सर्वांच्या ठाई राहतो पण पाहिलं तर कुठेच नसतो। अंतरात्मा जसा ठाईच्या ठाई गुप्त होतो तसा तो असतो, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही। पाहायला गेलं तर तो दिसत नाही, दिसला नाही तरी प्राणी मात्रांकडून वर्तन करून घेतो। तसाच हा देखील नाना परीने लोकांना शहाणं करतो, नाना स्थूल सूक्ष्म विद्यांचं विवरण करतो, आपल्या संगतीने शहाणं करून सगळ्यांना ज्ञान देतो, नीती न्याय राखतो, अन्याय करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही, कठीण प्रसंगी उपाय करतो। असा जो पुरुष असतो तो सगळ्या लोकांचा आधार असतो, असं सांगून हे गुण घ्यावेत असं रघुनाथांचा दास अर्थात समर्थ म्हणत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महंत लक्षण नाम समास समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 11वे, समास 7वा, चंचल नदी निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। विद्या अविद्यात्मक माया म्हणजे चंचल नदी आहे, ज्ञानमय सद्विद्या मात्र गुप्त आहे याची प्रचिती घ्यावी, हे खोटं नाही। केवळ ब्रह्मरूपी नदी निर्माण झाली, वर तोंड करून चालली, अखंड वाहत आहे, परंतु तिला कोणीही पाहिलेलं नाही। वळणं, वाकणं, भवरे, उकळ्या, तरंग, झरे, लाटा हे तिच्या ठाई ठाई दिसतात। शुष्क जळाच्या चिळकांड्या, धबधबे, कोसळणाऱ्या धारा, खळखळ धावणारं पाणी, पाण्याचे छोटे ओघ, कुठे भळाभळा वाहणारे चपळ पाणी, फेस, फुगे, हिलकावे, सैरावैरा धावणारे उदक, थेंब, अनेक तुषार, अणुरेणू किती सांगावं। वाहत असताना प्रवाहात अनेक पदार्थ सापडतात, लहान मोठे धबधबे दिसतात, त्यात दगड देखील वाहून जातात। कुठे खडकाच्या बेटाला वळसा घालून पाणी वाहतं, कुठे मऊ जमिनी प्रवाहामुळे खंडित झाल्या, तर कुठे तुटून गेलेल्या कठीण कपरी तशाच राहिलेल्या दिसतात। सृष्टीमध्ये असे उदंड दृश्य दिसतात, कधी कधी पूर्ण वाहत जातं, कधी कधी वळसे घालत पाणी वाहतं, कधी सापटीमध्ये अडकून वर उफळ देतं, कधी कधी दगडावर आपटतं। या पाण्यात कधी चिरडून मरण उद्भवतं, कित्येकांच्या अंगात अहंकारचं पाणी भरून ते गर्विष्ठपणाने फुकतात। कोणी बळाचा वापर करतो, ते पोहत उगमाचं दर्शन झालं, पवित्र तीर्थरूप होतात। अशी ब्रह्मादिकांची भुवनं, ब्रह्मांड देवतांची स्थानं, म्हणजे अशा प्रकारची लौकिक प्रवाहाच्या विरुद्ध असलेली गंगा सगळ्यांना पाहायला मिळते। त्या पाण्यासारखं निर्मल, त्या पाण्यासारखं चंचल दुसरं काही नाही, म्हणून त्याला आपो नारायण असं म्हणतात, असं वर्णन समर्थ महामायारूपी नदीचं करीत आहेत। हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजनो अठ्ठावन्नावन अर्ध भक्ती सूत्र अन्यस्मात् लौलभ्यं भक्तौ या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. सुजनो इतके कष्ट करून या साधनांनी भगवत प्राप्ती होणं शक्य आहे म्हणावं तर तीही होत नाही. करिता श्रौत स्मार्त कर्म.

बे असंही एकनाथी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. अष्टांग योग एक महत्वाचं साधन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचे श्रेष्ठत्व योगशास्त्रावरील ग्रंथात योग्य प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवद्गीतेतील 6व्या अध्यायावरील टीकेमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या योग कर्माचं पुष्कळ वर्णन केलं आहे. याला पंथराज म्हटलं आहे. पण गीतेच्या 12व्या अध्यायामध्येच या मार्गाचं अतिशय काठिण्य आणि क्लेशकारकत्व स्पष्टपणे प्रतिपादिलं आहे. योगेश्वर श्रीकृष्ण भगवान सांगतात

याचा अर्थ असा आहे, हे अर्जुना, अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी ज्यांचं चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश असतो, कारण देह धारण करणाऱ्यांना अव्यक्त ब्रह्म प्राप्तीचा मार्ग कष्टानं साध्य होतो. या श्लोकावरील संत ज्ञानेश्वर महाराजांची टीका पहा ना. माऊली म्हणते,

ले निघालेगा सुभटा, तया दुःखाचा जिवाटा वागाला। आणि हेच श्रीमद भागवतामध्ये देखील श्रीकृष्ण भगवान सांगतात, हे योग मार्गीची वाट अति अवघड परमकट, थोर विघ्नांचा कडकडाट प्राप्ती अवतट एखाद्या, असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे।

सुजन हो तसाच ज्ञानमार्गही फार कठीण आहे. उपनिषदातच क्षुरस्य धारा निशिता दुरद्दया दुर्गम पथल तत् कवयो वदन्ते, म्हणजे तीक्ष्ण शस्त्राची धार जशी असते तसा ज्ञानमार्ग कठीण आहे असं विद्वान म्हणतात, असं त्याचं काठिण्य दृष्टांतपूर्वक सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, निर्गुणाचा बोध कठीण, मन

सुजनो अठ्ठावन्नावन अर्ध भक्ती सूत्र अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. या ज्ञानाकरिता आरंभी साधन चतुष्टयाची आवश्यकता असते. त्या विवेक वैराग्याधिक साधनांच्या काठिण्याबद्दल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. विवेक श्रवणे अतिद्रासे जेथे व्रताचरणे कर्कशे करिता जाती भोगसे बुद्ध्याधिकांचे सुषुम्ने चेनी तोंडे गिळजे प्राणपानाचे लोंडे बोहणीये सीजिये वणे भारी जेथ. अहो वैराग्य तर फार कठीणच आहे. अनादि काळापासून ज्या विषयाची आसक्ती आहे किंबहुना विषय सेवन हाच पुरुषार्थ वाटतो, त्या ऐहिक पारत्रिक सगळ्या विषयांचा त्याग होणं सोपं नाही. संत तुकाराम महाराज स्पष्ट भाषेत सांगतात.

सुजनहो शम दम हे शब्द आपण अनेकदा ऐकतो. मनोनिग्रह म्हणजे शम, इंद्रिय निरोध म्हणजे दम. ही साधनं किती कठीण आहेत याबद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज अनेक दृष्टांत देऊन आपल्याला सांगतात. माऊली म्हणते, पैसारसाही बिघडता होय ओहाऊनी वत्स काढिता, नवे भणंग दवडिता भाणया वरुणी, पै माये पुढ

ते असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. तात्पर्य काय तर ज्ञान मार्गात प्रवेश करायला एवढा अड्डास आणि एवढे क्लेश आहेत. तसंच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा शब्द पर निष्णात गुरुंची गाठ पडणं ही फार कठीण हो. त्यानंतर तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. या श्री ज्ञानेशोक्ती प्रमाणे श्री गुरुंची सेवा व्हावी, त्यांनी कृपा करावी, महावाक्योपदेश करावा, तो विचार अंतःकरणात पूर्ण ठसावा हे सोपं नाही. जन्मजन्मांतरीच्या असंभावना विपरीत भावना दूर होणं दुर्घट आहे. अनेक विघ्न उपस्थित होतात. यामुळे सतत अभ्यासरत साधकाला देखील एका जन्मात मोक्ष प्राप्त होईलच असं ठामपणे म्हणता येत नाही. अनेक जन्म संसिद्धः ततो याति परांगतिम. अहो, अनेक जन्मांनी योग सिद्ध झाल्यानंतर तो साधक श्रेष्ठाशा गतीला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो असं श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामधील 45व्या श्लोकात

0: हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।
1: नारदा मुनिवरा।
0: बरं तर श्रोते हो, आज इथेच थांबूया। प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी। शुभम भवतु, कल्याणमस्तु। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्रोत्या नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. सकाळचे 7 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज रविवार, रूपरेषांतर आपण ऐकणार आहात सकाळी 7:10. आनंद यात्री रवींद्रनाथ टागोर, संवादक विश्वास देशपांडे. सकाळी 8 अंतरंग हा कार्यक्रम, सादरकर्त्या श्रद्धा कराळे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सकाळी 10:30 नातवंडांशी गप्पा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सादर करत्या प्राध्यापिका सुमती पवार. दुपारी 1 आपण ऐकणार आहात बाळू ऑन एअर हा कार्यक्रम, संवाद साधलाय राजेश आहेर यांनी. दुपारी 2 सावित्री अभ्याकशच्या हा कार्यक्रम. संध्याकाळी 4 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. संध्याकाळी 5 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश, संवादक देविका गोसावी. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 7 जून, जाणून घेऊया आजचे काही दिन विशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1893 साली महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. आजच्याच दिवशी 1975 साली क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात करण्यात आली. 1985 साली आजच्याच दिवशी विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद 17व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला. 1994 साली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMF उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या पहिल्यांदाच एका भारतीयाची नियुक्ती करण्यात आली. आजच्याच दिवशी 2022 साली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बिटुमिनस काँक्रीटचा 75 किलोमीटर लांबीचा महामार्ग 105 तास आणि 33 मिनिटांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलं आहे. आजच्याच दिवशी 1913 साली लेखक, टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म झाला. 1974 साली भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म झाला. श्रोते हो, आजच्याच दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया. मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर स ग मालशे यांचं निधन झालं आजच्याच दिवशी 1992 साली. तर 2000 साली आजच्याच दिवशी बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचं देखील निधन झालं. 2022 साली मुंबई दूरदर्शनचे सुप्रसिद्ध वृत्तवाहक प्रदीप भिडे यांचं निधन झालं. न मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार, ऋषिकेश श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 7व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, रवींद्रनाथ म्हटलं की आपल्याला त्यांची शाळा शांतिनिकेतन हमखास आठवते. याच शांतिनिकेतनबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आनंददायी शांतिनिकेतन. शिक्षण कसं असावं याबद्दल टागोरांच्या स्वतःच्या काही कल्पना होत्या. जीवन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. एखाद्या उद्यानात फेरफटका मारणं, तेथील शीतल हवेचा स्पर्श, फुलांचा सुगंध, एखाद्या नदीच्या खळाळत्या पाण्यात डुंबण्याचा आनंद, त्या पाण्याच्या स्पर्शाची शरीराला होणारी जाणीव, एखादं गाणं म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद, या सगळ्या गोष्टी आपण जेवढ्या आनंदानं आणि सहजपणे करतो तेवढ्याच आनंदानं आणि सहजतेनं मुलांना शिकता यावं असं त्यांना वाटे. मलयानील म्हणजे दक्षिणेकडील वारा मुलांना शिकवताना आधी मुलांना तो वारा प्रत्यक्ष अनुभवायला लावणं, नंतर भूगोलाच्या तासाला तो पाठ शिकवणं असं तिथं केलं जायचं. नदी, समुद्र, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय या गोष्टी प्रत्यक्ष दाखवणं आणि नंतर त्याबद्दलची माहिती मुलांना सांगणं हे त्यांच्या कल्पनेतील शिक्षण होतं. मुलांनो, काल आपण नदीवर गेलो होतो. ही नदी कुठून कशी वाहते, तिच्या काठावर कोणकोणती गावं आहेत, ती कुठल्या समुद्राला जाऊन मिळते हे आपण आता समजावून घेऊया असं म्हटलं की मग वर्गामध्ये ती नदी केवळ भूगोलाच्या पुस्तकात न राहता सजीव व्हायची आणि मुलांच्या मनात कायमची जाऊन बसायची. सूर्य आपल्याला जसा रोज नवीन प्रकाश ऊर्जा देतो, तसाच ज्ञानाचा नवीन प्रकाश ऊर्जा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिली पाहिजे असं रवींद्रनाथांना वाटायचं. सूर्याकडून आपण जशी रोज प्रकाशाची अपेक्षा करतो तसेच विद्यार्थीसुद्धा शिक्षकाकडून करतात. असं करताना शिक्षकाला स्वतःच्या वैयक्तिक अडचणी, सुखदुःख निश्चितपणे असू शकतील, पण विद्यार्थ्यांचं ते कळण्याचं वय नसतं. त्यांना आपल्या शिक्षकांनी आपल्याला रोज नवीन काहीतरी सांगावं अशी अपेक्षा असते आणि शिक्षकांनी सुद्धा ती पूर्ण करायला हवी. मंडळी, रवींद्रनाथांची शाळेची कल्पना आपल्या प्रचलित शाळेच्या कल्पनांना आजही छेद देणारी आहे. हे सगळं ऐकल्यानंतर कोणाला असं वाटू शकेल की रवींद्रनाथांची शाळा म्हणजे अशीच शिस्त नसलेली, मुलं कशीही वागत आहेत आणि मौज मजेत काळ चालला आहे असं ठिकाण असावं. पण आपल्याला असं वाटत असेल तर आपण चुकतो आहोत. केवळ शिस्त आणि धाकधपटशा म्हणजे शाळा नव्हे, केवळ आनंद आणि मौज मजा म्हणजेही शाळा नव्हे. शाळा म्हणजे असं ठिकाण की जिथे ज्ञान आणि मनोरंजन, स्वातंत्र्य आणि स्वयंशिस्त, सौंदर्य आणि उपयुक्तता, समर्पण आणि सेवाभाव, ज्ञानाची श्रीमंती आणि मनाची श्रीमंती यासारख्या अनेक गोष्टी हातात हात घालून चालतात. शिकायला येणारी मुलं मुक्त मनानं शिकली पाहिजे.
आनंद हा त्यांचा स्थायी भाव असला पाहिजे असं रवींद्रनाथांना वाटत होतं. धाक आणि विकास या गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत असं त्यांचं मत होतं. शिकण्यासह सगळी कामं आनंदात गात गात सहज होऊन जातात. पंढरीच्या वाटेवरील वारकरी विठुरायाच्या नामस्मरणात भजनात तल्लीन होऊन जातात. त्या भजनात आणि टाळ मृदुंगाच्या नादात चालताना पंढरी किती दूर आहे, वारा, ऊन, पाऊस आहे का यासारख्या गोष्टी त्यांच्या मनात येऊन त्यांचं मन विचलित होत नाही. रस्त्यातील खडे त्यांना बोचत नाहीत. रस्ता चांगला असो की खास खळग्यांचा, घाट असो वा उतरण, त्यांना काही फरक पडत नाही. पांडुरंगाच्या दिशेनं होणारी त्यांची वाटचाल केवळ आनंदाची होऊन जाते. वारी म्हणजे जीवन जगण्याचं तत्वज्ञान साध्या सोप्या पद्धतीनं प्रत्यक्ष उलगडून दाखवणारी पाठशाळाच आहे. अशीच शाळा रवींद्रनाथांची होती. त्यांच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी सेवा, त्याग आणि नवनिर्मिती करण्यात आनंद मानत होता. शिक्षण घेता घेता हातामध्ये झाडू घेऊन शाळेची परिसराची साफसफाई करणं, आपल्या हाताने आश्रमासाठी म्हणजे शाळेसाठी उपयोगी वस्तू तयार करणं, त्यातूनच जीवनोपयोगी कलाकौशल्य प्राप्त करणं यासारख्या अनेक गोष्टी तो शिकत होता. त्यातूनच श्रमाची प्रतिष्ठा जपली जात होती. आपल्या प्रचलित शिक्षण पद्धतीत विद्यार्थी जसजसा शिकून मोठा होतो तसतशी श्रम करणं ही गोष्ट त्याला कमीपणाची वाटू लागते. आपलं शिक्षण त्याचं बालपण हिरावून घेतं. लहानपणीच शिस्तीच्या नावाखाली त्याला प्रौढ बनवतं. आम्ही त्याला केवळ मार्कांच्या शर्यतीत पुढं धावायला लावतो पण गुणांच्या जीवनमूल्यांच्या शर्यतीत तो मागं पडतो. आपल्याकडे सण उत्सवानिमित्त गावोगावी यात्रा भरतात. या यात्रा किंवा जत्रांना धार्मिक अधिष्ठान असतं. रवींद्रनाथांनी आपल्या शाळेत पौष जत्रा भरवायला सुरुवात केली. जत्रांचं धार्मिक अधिष्ठान काढून टाकून त्या जागी निसर्गाची प्रतिष्ठापना केली. वृक्षारोपणाचा उत्सव सुरू झाला की त्यात बाल तरुची म्हणजे झाडाची पालखी निघायची. त्यासाठी रवींद्रनाथांनी सुंदर सुंदर गाणी लिहिली. शाळेच्या परिसरात अशा वृक्षांची लागवड व्हायची, ती सुद्धा समारंभपूर्वक त्या झाडांशी, लतावेलींशी. केवळ विद्यार्थ्यांचंच नव्हे तर शाळेतील शिक्षकांचं, त्यांच्या कुटुंबियांचं नातं जुळायचं. तुकोबांच्या अभंगातील वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे तिथं प्रत्यक्षात आलं होतं. महान कवी आणि नोबेल पुरस्कार विजेते असलेले रवींद्रनाथ कितीही महत्त्वाच्या कामात असले तरी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढायचे, छोट्या मुलांच्या वर्गावर जाऊन शिकवायचे, काय शिकवायचं त्याच्याही नोट्स काढायचे. लहान मुलांनी दिलेली उत्तरं, त्यांची गाणी आवर्जून ऐकायचे, त्यांच्या प्रश्नांचं समाधान करायचे, त्यांच्याबरोबर गाणी म्हणायचे, नाटकात भाग घ्यायचे. या सगळ्या गोष्टी करण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नव्हता. मी एवढा मोठा कवी, मग मुलांबरोबर कसं खेळू असा प्रश्न त्यांना कधीही पडला नाही. त्यांच्यातला बालक नेहमीच जागृत असायचा हाच त्यांच्या व्यक्तिमत्वातला मोठेपणा सुद्धा आहे. मंडळी, टागोरांच्या शाळेबद्दल कोणीतरी एका जाणकार व्यक्तीनं फार सुंदर उद्गार काढले आहेत. ते असं म्हणतात की शांतिनिकेतन ही रवींद्रनाथांची टँजिबल पोएम आहे. कविता ही अमूर्त असते,
त्यातील गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही. पण शांतिनिकेतन म्हणजे मूर्तिमंत काव्य ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता. टागोरांच्या शाळेत दिलं जाणारं ज्ञान प्राचीन अर्वाचीन ऐतिहासिक भौगोलिक अशा वेगवेगळ्या प्रकारात बसणारं नाही, ते एकजिन्सी आनंददायी आणि अनुभूतीतून आलेलं आहे. बुद्धदेव बसू हे बंगालमधील थोर साहित्यिक आणि विचारवंत होते. ते शांतिनिकेतनबद्दल बोलताना म्हणतात की शांतिनिकेतन म्हणजे शब पेछीर देश. शब पेछीर म्हणजे जिथं सगळं काही मिळतं, कशाचीही उणीव राहत नाही असा देश, असं ठिकाण. यापेक्षा शांतिनिकेतनचं वर्णन करणारे सुंदर उद्गार कोणते असू शकतील? तर मंडळी, रवींद्रनाथांच्या या शाळेबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणखी पुढच्या भागांमध्ये आपण जाणून घेऊया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं

प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्क।

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण शेतीला पूरक व्यवसायासाठी चर्चा करतो किंवा प्रक्रियेबद्दल आपण चर्चा करतो. विदर्भाचा किंवा वाशिम जिल्ह्याचा विचार जर आपण केला तर दाळ वर्गीय पीक, विशेषतः तूर आहे, हरभरा आहे, या पिकाचा मोठ्या प्रमाणात पेर होते. आणि प्रक्रियेचा आपण जेव्हा उल्लेख करतो तर त्या कडधान्यापासून प्रक्रिया करून डाळ अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होऊन ती आपण विक्री करू शकतो आणि ग्रामीण जे शेतकरी युवक आहेत त्यांच्यासाठी तो चांगल्या प्रकारचा उद्योग होऊ शकतो. तर याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अतिशय चांगल्या प्रकारची मिनी दाल मिल विकसित केलेली आहे. तर ही दाल मिल जी आहे याच्या संदर्भातली जी मूलभूत संकल्पना आणि पायाभूत माहिती आपण जाणून घेऊया. ही जी दाल मिल जिचा उल्लेख आपण केला की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली, तिला आपण मिनी दाल मिल असं म्हणतो. त्याच्या सहाय्यानं घरच्या घरी डाळ प्रक्रिया करणं शक्य आहे. हे यंत्र जे आहे तुरीच्या प्रतिप्रमाणं 72-75% व मूग उडदाच्या प्रतिप्रमाणं 80-82% उतारा देऊन वर्षभरातून साधारणतः 150-250 दिवस चालू शकणारं यंत्र आहे. त्याची क्षमता दिवसाकाठी 10 क्विंटल तुरी किंवा 12 क्विंटल मूग, उडीद, हरभरा, सोयाबीन इत्यादी प्रक्रिया करण्याची आहे. तुरीची जी टरफले आहेत ती डाळीला खट्ट चिकटची असल्याकारणानं त्यापासून डाळ तयार करणं सर्वात जास्त जिकरीचं आहे. त्यामुळे भरडण्याआधी तुरीवर प्रक्रिया करावी लागते. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांनी जी मिनी डाळ मिल विकसित केलेली आहे त्यामध्ये डाळीचा उतारा 3-4% तसेच ग्रेन वन डाळीचा उतारा 5-6% मोठ्या दाल मिलपेक्षा जास्त प्रमाणात मिळतो. आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जी मिनी दाल मिल आहे त्याच्यामध्ये तुरीस जे खाद्यतेल लावण्याची व्यवस्थासुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला केलेली आहे. मिनी दाल मिलसाठी 50 चौरस मीटरसाठी एक खोली तसेच 200 चौरस मीटरची जागा त्याच्यासाठी आवश्यक असते. यंत्र चालवण्यासाठी एक अर्धतांत्रिक मजूर लागतो आणि

0: रोलरच्या भोवती वर्तुळाकार चाळणी बसवलेली आहे आणि चाळणी आणि रोलरच्या मधील मोकळ्या जागेतून दाणे सुलभपणे बाहेर पडण्याचं नियंत्रण करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा बसवलेली असते. रोलरमधून बाहेर आलेल्या मिश्रणातून टरफले वेगळे करण्यासाठी पंखा दिलेला आहे. हा पंखा पुढे विघटकाला जोडलेला असतो. त्यातून टरफले खाली पडून हवा वरील पाईपमधून बाहेर निघून जाते. रोलरच्या चाळणीतून पावडर वेगळी केली जाते आणि खालच्या चाळणीमधून डाळ वेगळी होते, तसेच खाली पडलेली चुरीसुद्धा वेगळी होते. हे तिन्ही भाग निर्णयात तीन बहिर्द्वारातून बाहेर येतात. चुलीला तेल पाणी व्यवस्थित लावण्याकरता एक वाहक दिलेला असतो. ही डाळ मिल दोन अश्वशक्ती सिंगल फेज विद्युत मोटारीवर चालते, त्यामुळे धूळ विरहित वातावरण ठेवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. तर हे जे तंत्रज्ञान आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं, याकरता अधिक माहितीकरता आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संबंधित प्रक्रिया विभागाला संपर्क करू शकता किंवा कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखा जी आहे त्यांच्याशी संपर्क करून या दालमिलविषयी जी माहिती आहे विस्तृत ती मिळवू शकता आणि गरजेनुसार हे तंत्रज्ञान आपण स्वीकारून आपला फायदा करून घेऊ शकता. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद, पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7:00 फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44 88 या क्रमांकांवर.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी। तेव्हा बोलूया या भागाकडे।
6: सवयींविषयी बोलू काही। प्रवासात कोणालाही लिफ्ट देऊ नका। प्रवासादरम्यान ठिकठिकाणी लोक रस्त्यावर लिफ्ट मागण्यासाठी उभे असतात, त्यात काही गरजू असतात, काही फसवणूक करणारेही असतात, त्यासाठी आपण लिफ्ट देणे टाळलेच पाहिजे। आपण मानवतावादी दृष्टिकोनातून मदत केली पाहिजे। तुम्ही रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तींची देहबोली बघितली पाहिजे। आता तर महिला लिफ्ट मागतात, काही अंतर पुढे गेली की आपल्या साथीदारांसोबत लुटतात। समाजात सहजासहजी विश्वास ठेवला जाईल असे वातावरण राहिलेले नाही। आपल्यासोबत परिवार असेल तर मुळीच लिफ्ट देऊ नका। ज्या मार्गावर तुम्ही प्रथमच जातात तिथे हे टाळावेच। रस्त्याने जाताना मार्गांविषयी माहिती पोलिसांनाच विचारावी। कोणालाही आपली माहिती देऊ नका, पुढील माहिती विचारू नये। आता तर स्मार्टफोन आहेच जोडीला, त्यासाठी एक काळजी घ्या। प्रवासात कोणालाही लिफ्ट देऊ नका। धन्यवाद
1: रसिक। आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।
7: कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत, किशोर कुमार यांनी गायलेलं होली आई रे या चित्रपटामधलं। संगीतकार कल्याणजी आनंदजी।

मुल्कों में एक मुल्क सुना है, मुल्क सुना अमेरिका। आयो

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. गुलजार यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत मासूम या चित्रपटामधलं. शब्दरचना गुलजार यांची, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मेरे हम सफर या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. जाग उठा इन्सान या चित्रपटामधलं गीतकार इंदिवर, संगीतकार राजेश रोशन. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। कार्यक्रमात आता ऐकूयात गंगा तेरा पाणी अमृत या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं। ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात। संगीत दिलं आहे रवी यांनी।

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया हरिदर्शन या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. कवी प्रदीप यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत झील के उस पार या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि सारिका कपूर यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे अंजान यांची घर का चिराग या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत मेरे हम सफर या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया एस बलबीर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कमल राजस्थानी यांनी.

0: सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-719.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मुकेश यांनी गायलेलं मंचरी या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात महादेव या चित्रपटामधलं गुलशन पावरा यांचं गीत. गीताला संगीत आहे इलाई राजा यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा
2: कॉर्नर। आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: आशा भोसले यांनी गायलेलं लाखों में एक या चित्रपटामधलं गीत। आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: करण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
3: ऐकूया घमंडी या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात महेंद्र दळवी यांचं गीत। त्या गीताला संगीत आहे गोविंद नरेश यांचं।

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक ही मकसद या चित्रपटामधलं कतील शिफाई यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार पंकज उदास यांच्या आवाजात.

देख के तुझको सब ये सोचे राजा हो या भिखारी, देख के तुझको सब ये सोचे राजा हो या भिखारी, धरती पे भगवान

0: दिवस नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2026 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांच्या आवाजात अमित खन्ना यांचं. संगीतकार बप्पी लहरी आणि चित्रपट आहे दुसरी दुल्हन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512 आणि 94239484888 या क्रमांकांवर.
1: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि भूपेंद्र यांच्या स्वरात विनोद पांडे यांचं गीत. संगीत दिलं आहे रघुनाथ सेठ यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक बार फिर या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
3: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
5: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, लाल दुपट्टा मलमल का या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार आनंद मिलिंद. आणि हे गीत ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती
4: आणि आशा भोसले यांच्या आवाजात गुलशन बावरा यांचं गीत आता ऐकूयात, जाने जा या चित्रपटामधलं। संगीतकार राहुल देव बर्मन।

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
2: मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं गीत मुकेश आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं, संगीतकार शंकर जयकिशन.

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, गुळाचा गणपती या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत, माणिक वर्मा यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: दिवस नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या. 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: ऐकणार आहोत देवबाप्पा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, गायिका आशा भोसले, आणि या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा, सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
3: ऐकणार आहोत सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि गायिका सुलोचना चव्हाण.

0: कारण आख्यासन सोळाव वरीत धोक्याच ग सोळाव वरीत धोक्याच
1: सोळाव

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी आता प्रसारित करीत आहोत आजचं म्हणजेच 7 जून 2026 रविवारचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठळक बातम्या. पाठ्यपुस्तकात बोली भाषांना स्थान देणार, बालभारतीकडून 6वीच्या विद्यार्थ्यांना मालवणी आणि वऱ्हाडीचे धडे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी गडावरती दाखल. पीओपी गणेशमूर्तींवर प्रायोगिक तत्वावरती फेरप्रक्रिया, नाशिकमधील संस्थेची निवड. आषाढी वारीपूर्वी देण्यात येणार विठ्ठल मूर्तीला लेप, मूर्तीच्या संवर्धनासाठी केली जाणार प्रक्रिया. आणि रुपयाला सावरण्यासाठी केंद्र रिझर्व्ह बँकेची मोर्चेबांधणी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळानं म्हणजेच बालभारतीनं नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा राज्यातील बोली भाषांना स्थान दिलं आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी आणि वऱ्हाडी या बोली भाषांचा समावेश असून 11वी 12वीच्या स्तरावरही पाठ्यपुस्तकातील बोली भाषांचा विस्तार करण्याचं बालभारतीच्या विचाराधीन आहे. बालभारतीतर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वी या इयत्तांची नवीन पाठ्यपुस्तकं तयार करण्यात आली आहेत. 15 जूनपासून राज्यातील शाळांचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे, त्यामुळे इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं लागू होणार आहेत. पाठ्यपुस्तकातील बोली भाषांच्या समावेशाबाबत बालभारतीच्या मराठी विषयाच्या विशेषाधिकारी सविता वायाळ यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, जुन्या अभ्यासक्रमानुसार 1 ते 10वीच्या पाठ्यपुस्तकातही बोली भाषेतील कविता आणि पाठांचा समावेश होता. या संकल्पनेला शिक्षक आणि तज्ज्ञांकडनं उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा राज्यातल्या बोलीभाषा समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन अभ्यासक्रमानुसार 1 ते 10वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकात बोली भाषांचा समावेश केला जाणार आहे. तसंच 11वी 12वीच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा बोली भाषांचा समावेशाचा विचार सुरू आहे. पुढच्या वर्षी 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या इयत्तांची नवीन पाठ्यपुस्तकं तयार केली जातील. विसर्जनानंतर तलावात शिल्लक राहिलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीच्या अवशेषांवर प्रायोगिक तत्वावर पुनर्प्रक्रिया, पुनर्वापराचं काम खासगी संस्थेला देण्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. या प्रक्रियेसाठी 20,44,000 रुपये खर्च करण्यात येणार असून 10 टन वजनी अवशेषांवर प्रक्रिया केली जाणार आहे. पीओपीपासून तयार केलेल्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यानं दरवर्षी गणेशोत्सवात हा मुद्दा चर्चेत येतो. विसर्जित प्लास्टर पीओपीच्या अवशेषांचं पर्यावरणपूरक आणि शास्त्रीय पद्धतीनं विघटन, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर करणं आवश्यक आहे. त्यामुळे पाण्यात राहिलेल्या अशा मूर्तींच्या अवशेषांवर पुनर्प्रक्रिया, पुनर्वापर करण्यासाठी महानगरपालिकेनं प्रायोगिक तत्वावरती उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी सर्वश्री अकर्मा फाउंडेशन या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेला पीओपी मूर्तींच्या अवशेषांवर शास्त्रीय पद्धतीनं पुनर्प्रक्रिया करण्याचा अनुभव असल्यानं संस्थेची निवड करण्यात आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. नाशिक इथं त्यांचं प्रक्रिया केंद्र आहे. आतापर्यंत त्यांनी पीओपी गणेशमूर्तींच्या 350 टन अवशेषांवर प्रक्रिया केली आहे. याबाबत संस्थेनं अतिरिक्त पालिका आयुक्तांच्या दालनात सादरीकरण केलं होतं. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी पीओपीच्या 10 टन वजनी अवशेषांवर प्रक्रिया करण्याचे काम संस्थेला देण्यास मंजुरी दिली आहे. पीओपी मूर्तींच्या पुनर्प्रक्रियेतून लाकूड, काथ्या, कुंड्या, बाके आणि विटा तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. किल्ले रायगडावर तारखेनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले होते. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी रायगड किल्ल्याच्या परिसरात 1,600 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे रायगडाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती रायगडाच्या वतीनं तारखेनुसार शनिवारी या सोहळ्याचं आयोजन केलं. 2 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची शुक्रवारी रायगड पूजनानं सोहळ्याला सुरुवात झाली. त्यासाठी राज्यभरातील हजारो शिवभक्त या निमित्तानं गडावरती दाखल झाले. यावेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनपटावरती आधारित पोवाड्यांचं सादरीकरण करण्यात आलं. शनिवारी सकाळपासूनच मुख्य सोहळा सुरू करण्यात आला. पहाटे ध्वजवंदन आणि ध्वजारोहण करून मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. दरम्यान यावेळी गडावरती विविध पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या पथकांचा समावेश होता. शिवभक्तांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी गडावर तात्पुरत्या रुग्णालयाची उभारणी सुद्धा करण्यात आली. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी
आषाढी वारीपूर्वी लेप लावण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्याकरता पुढच्या आठवड्यात देशातील मूर्तीतज्ञ आणि महाराज मंडळी मूर्तीची पाहणी करणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. पंढरीतील विठ्ठलाची मूर्ती वालुकाष्म पाषाणापासून बनवलेली आहे. मात्र गेली अनेक दशकं मूर्तीवर महापूजा, दुग्धाभिषेक आदींमुळे मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली दिसते. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला वज्रलेप केले जातात. 19 फेब्रुवारी 1988 साली मूर्तीवर पहिल्यांदा एपॉक्सीचा लेप देण्यात आला. त्यानंतर 2005 साली आणि त्यानंतर 2012 साली वज्रलेप करण्यात आला. करोना काळात म्हणजे 23 जून 2023 रोजी चौथ्यांदा वज्रलेप करण्यात आला. यावेळी मूर्तीचे संवर्धन करणारे तज्ज्ञ तसंच जाणकार अभ्यासक यांना बोलावून चर्चा केली जाणार आहे. आषाढी यात्रेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करू असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. लेपन प्रक्रियेवेळी देवाचं केवळ मुखदर्शन सुरू राहील असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेलं ऊर्जा संकट, महागलेलं तेल आणि परकीय भांडवलाचा बाहेर जाणारा ओघ यामुळे ढेपाळत असलेल्या रुपयाला सावरण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी अनेकांगी पावलं टाकली. केंद्रानं परकीय गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यातील भांडवली नफ्यापासून सूट बहाल केली, तर रेपो दर जैसे थे ठेवत डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकेनं करसवलती आणि अनिवासी भारतीयांसाठी विशेष प्रोत्साहनांची घोषणा केली. परिणामी रुपयानं अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 2 महिन्यांचं सर्वोच्च अशी 81 पैशांची कमाई केली. आणि आता बातमीपत्रात विशेष बातमी. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.

हाय हाय बालमित्रांनो, रविवार आला, सुमती आजी आली हो ना, आणि आजी आज मस्त छान छान अशा दोन गोष्टी घेऊन आली खूप छान अशा तुमच्यासाठी. हो, माझ्यासमोर मेचा सुट्टीचा विशेषांक आहे छावाचा. हो, आणि या छावाच्या अंकामध्ये सगळ्याच लेखकांनी खूप छान छान गोष्टी आणि कविता लिहिलेल्या आहेत. मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला माझ्या दोन कविता मी छावातल्या वाचून दाखवल्या, हो ना, आठवत आहे ना. आणि आता बघा, अश्लेषा महाजन यांची एक छोटीशी कथा मी तुम्हाला वाचून दाखवते. ऐकताय ना, मग ऐका. चुका चुका चुका, या चुकाचे कसे तीन वेगवेगळे अर्थ आहेत हे खूप छान इथे ताईंनी सांगितलेलं आहे. त्या म्हणतात, तो चुका दे ग, आजी रेणुकाला म्हणाले. चुका म्हणजे काय? आपला ऐकताना काही चुकले का काय? तिला काही कळे ना. अगं, ती पालेभाजी दे इकडे निवडायला, आजी म्हणाली. तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तिने चुका आजीकडे दे तुझ्याला. आजी, असं कसं ग चुका आहे नाव याचं? तेव्हा आजी म्हणाली, आंबट चुकाचा हा शॉर्ट फॉर्म आहे चुका. रेणुकाला आठवलं, आजीबरोबर असलं की स्वयंपाकघरातल्या अनेक गमती जमती करतात. मागे एकदा आजी म्हणाली होती, आपण षड्रस अन्न खातो, ते रस आपल्या बोलण्यातही असतात. बघ आपण म्हणतो ना गोड बातमी, तिखट नजर, कडवट तोंड, आंबट शौकीन वगैरे वगैरे. रेणुकाला मज्जाच वाटली. मग ती शोधू लागली वेगवेगळ्या पदार्थांच्या आणि त्यांच्या विषयीच्या शब्दांच्या गोष्टी. एकदा आजोबा आईला म्हणाले, किती ठेचा खातेस, सांभाळ हो. रेणुकाला वाटलं आई मिरचीचा ठेचा खाते, पण मग कळले की ठेचा खाणे म्हणजे ठेचकाळणे, अडखळून पडणे, म्हणजे वेगवेगळे अडथळे अनुभवणे. या ठेचांवरून वाटा वाटा वाटा हे तीन शब्द आठवले. वाटा म्हणजे अनेक मार्ग, वाटा म्हणजे विशिष्ट माप किंवा शेर, आणि वाटा म्हणजे वाटणे, बारीक करणे. ह्या क्रियापदांचे अज्ञार्थ करू. तुझ्या वाट्याचा शिरा मी बाजूला ठेवलाय हं, असं म्हणत आजी नेहमी माझा शिरा मला पेश करते. काही म्हणा, पोटात शिरा गेल्यावर मेंदू ताजा होतो. आजी म्हणते, गोड शब्द बोलाने पोटात शिरा. आजी दोन्ही हात करत असते, गोड बोलून पोटात शिरतेच. पोटात शिरा हा वाक्प्रचार आहे, त्याचा अर्थ एखाद्याच्या मनात जागा निर्माण करणे. स्वयंपाकघरात कितीतरी शब्द दोन अर्थांचे असतात. त्यांच्या आणखी काही गमती बघा. हां, पालक म्हणजे एक पालेभाजी, आणि पालक म्हणजे आपले पालन करते आई वडील. आवळा आणि सोडा ही शब्दांची जोडगोळी तर धमाल आहे. आवळा म्हणजे एक तुरट चवीची औषधी छोटेसे फळ, आणि आवळा म्हणजे घट्ट पकडा. सोडा म्हणजे खाण्याचा सोडा, आणि सोडा म्हणजे धरू नका, मोकळे करा. आलं का लक्षात? आलं म्हणजे अद्रक. आलं का लक्षात? एके दिवशी रेणुकाच्या आजोबांनी शेतावरून पोतभर मक्याची कणसं आणली. मस्त गोड मका होता तो. मग काय, कणसे भाजून खा, सूप करा, दाणे उकडून खा, मक्याचे पॅटीज करा. आईने सपाटाच लावला. बाबा गमतीने म्हणू लागले, सर्वात मका परमेश्वरा. रेणुकाला माझं सर्वात मका म्हणजे परमेश्वर हे कळायला उशीरच लागला. पोट्यात मक्याची म्हणजेच मकईची रोटी गेल्यावर बाबांनी तिला त्या सर्वात मकामधली गंमत सांगितली. सर्वात मका कळलं का तुम्हाला? सगळीकडे मका, सगळ्या भाज्यांमध्ये, सगळ्या पदार्थांमध्ये मका. भिजवलेल्या कडधान्याची उसळ आपण खातो. काही जण भिजवलेल्या साबुदाण्याच्या खिचडीला सुद्धा साबुदाण्याची उसळ म्हणतात. ओ, एकदा आजी म्हणाली, आज वरण फळ म्हणजे चकोल्या करूया. रेणुकाला काही अर्थच कळला नाही. वरणाला कशी काय बाबा फळं येतात, तिला प्रश्न पडला. पण मग जेव्हा गरमागरम वरण फळे आजीने ताटात वाढली तेव्हा तिला उलगडा झाला. जेवताना बाबा म्हणाले, रेणुका त्या लोणच्यात खार आहे का, मला दे. ऐकून तिला टसकाच लागला. लोणच्यात खार कशी असेल, तिला झाडावर तुरुतुरू पळणारी खारुताही माहीत होती. लोणच्याच्या मसाल्याला खार म्हणतात, कारण तो खूपसा खारट आणि मसालेदार असतो. हे रेणुकाला कळले आणि ती खुदकन हसली. एकदा आजी आईला म्हणत होती, दडपावयात भरपूर नारळाचे दूध घाल हो. नारळाला काही म्हणजेसारखे दूध येतच नसून खोवलेला नारळाचा रस म्हणजे नारळाचे दूध. हुशार रेणुकाला लगेच कळले. दुधी हलवा म्हणजे दुधी भोपळा टांगायचा आणि हलवून त्याला झोका द्यायचा. हा पिजेमधला फालतूवीनं तिने ऐकला होता. दुधी हलवा एक खवा घालून केलेला गोड पदार्थ आहे. गाजर हलवा, बिटाचा हलवा सुद्धा त्याचेच भाऊ.
रेणुकाला शब्दांची गंमत आता चांगलीच कळू लागली. जवसाला काही जण चक्क आळशी म्हणतात तर नाचण्याला नागली म्हणतात. खाण्याच्या डिंकाचे लाडू करतात तर दुसऱ्या प्रकारचं डिंक खळ कागद वगैरे चित्तवण्यासाठी वापरतात. जेवताना रेणुका एकदम म्हणाली, आई मला डाळ वाढ. आईने चक्क डब्यातून मुदभर टोरीची डाळ काढली आणि तिच्या ताटात वाढली. रेणुका वैतागली. आई म्हणाली, आपण मराठी माणसं शिजवलेल्या डाळीला डाळ किंवा डाल म्हणत नाही, त्याला साधे वरण किंवा फोडणी दिली तर आमटी म्हणतो. तेव्हापासून रेणुकाने ते ध्यानातच ठेवले. शिवाय शिवड्यात घालतात ते डाळ वेगळंच. एकदा आई तिला म्हणाली, टेबलावरचा चुका दे गा. तिने टेबलावर पाहिलं, कुठेच पालेभाजी दिसे ना. आईकडे पाहिलं तर आईच्या हातात हातोडी होती. ओहो, आता चुकाचा अर्थ आहे खिळे. म्हणे चुका शब्दाचे तीन अर्थ आहेत, पालेभाजी, खिळे आणि चूक म्हणजे मिस्टेक. म्हणजे चुकाला चुका समजण्याच्या चुका करता कामा नये. आलं का मंडळी लक्षात? मग बघा आपल्या मराठी भाषेमध्ये शब्दांचे अर्थ किती आणि कसे वेगवेगळे असतात आणि त्याच्यापासून कशा गमती जमती निर्माण होतात. कळलं का तुम्हाला? आता कळलं ना? हो, तुम्ही सुद्धा असे वेगवेगळे शब्द शोधायचे, त्यांचे अर्थ शोधायचे, हो की नाही? हां, आणि त्यामुळे काय होतं? मग शब्दांचं ज्ञान वाढतं. आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे, त्याच्यात किती किती किती वेगवेगळ्या अर्थांचे शब्द आहेत हे लगेच कळतं. कळलं का? मग तर अशा प्रकारे वाचनाने ऐकण्याने शब्दसाठा वाढतो आणि हा शब्दसाठा आपल्याला मग खूप विद्वत्तेकडे घेऊन जातो. हो, ज्याच्याकडे खूप शब्दसाठा आहे, जो खूप वाचतो, तो पुढे मोठा लेखक होतो. हो, मोठा कवीसुद्धा होतो, कारण लेखनाला कसली गरज असते? शब्दांची. आणि शब्द कुठे सापडतात? पुस्तकात. मग किती पुस्तकं आहेत मराठीमध्ये? हजारो लाखोंनी पुस्तकं आहेत, हो की नाही? इंग्रजी आणि मराठी साहित्य खूप समृद्ध आहे, म्हणून आपण ह्या साहित्यातले वेगवेगळे शब्द वाचले पाहिजेत, वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत. म्हणजे आपलाही शब्दसाठा वाढतो आणि आपल्याही ज्ञानात खूप भर पडते. मग आता मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. सचिन बेंडभर पुण्याचे, हो, खूप छान लिहितात ते. त्यांनी इथे अन्न हे पूर्ण ब्रह्म नावाची छोटीशी गोष्ट दिली, खूप सुंदर आहे, खूप काही शिकवून जाणारी आहे आणि तुम्ही तर ती ऐकलीच पाहिजे असं मला वाटतं. मग ऐकू ना तुम्हाला.

जो तो आपल्या कामात व्यस्त असतो, मग इथे कोणाला कोणाची मदत लागली तर काय करतात? शहरात मदत तर सोडाच, पण कोणी कोणासाठी 2 मिनिटं सुद्धा देत नाही। बापरे, किती वाईट गोष्ट आहे हो। सकाळी लवकर सांगळ करून उरकून मी चहा घेत घेत पेपर वाचू लागलो। तेवढ्यात दाराची बेल वाजली। मी दरवाजा उघडला तर समोर 80-82 वर्ष वयाच्या आजी उभ्या होत्या। मी काही बोलणार तेवढ्यात बहिणीचा बागून आवाज आला, माई आलात तुम्ही? थांबा हं, आलेच 2 मिनिटात। असे म्हणून ती रात्रीच्या काही शिल्लक भाकरी हातात घेऊन आली। तिला पाहताच म्हातारीने कापडे पिशवी समोर धरली। ती भाकरीने आधीच निम्मे भरलेली होती। बहिणीने त्यात भाकरी टाकल्या, मग म्हातारी पुढच्या घरी गेली। दुसऱ्या दिवशी पुन्हा कालचीच म्हातारी दिसली। आजही तिची पिशवी कालच्या सारखीच अर्धी भरलेली होती। अक्काने भाकरी टाकल्यावरती ती पुढच्या घरी गेली। ते पाहून मी तिला म्हटले, पोरांना म्हातारे माणूस सांभाळणे जड झाले का ग? बघ ना, या वयात दारोदार फिरून भीक मागावी लागते। ते ऐकून अक्का मोठे हसायला लागले। मी माझं प्रश्नार्थक मुद्रण तिच्याकडे पाहत राहिलो। मग ती मला म्हणाली, अरे या त्यांच्यासाठी भाकरी गोळा करत नाहीत? मग मी आश्चर्याने विचारले। अक्का सांगू लागले, या आजी वरच्याच मजल्यावर राहतात, सर्वजण त्यांना माईच म्हणतात। एकदा माई कचरा टाकायला गेल्या तेव्हा त्यांना कचऱ्याच्या डब्यात शिळ्या भाकरी दिसल्या। अरे रे, अन्नाचे असे नासाडे पाहून त्यांना खूप वाईट वाटले। मग त्या दिवसापासून स्वतः प्रत्येक घरी जाऊन शिळ्या भाकरी गोळा करतात आणि दूधवाल्याला देतात। वा, तो त्या भाकरी गाई गुरांना टाकतो, तसे त्यांच्या घरी कुत्राही आहे त्यालाही देतो। माई म्हणतात, अन्नाचा कण आणि कण कधीही वाया घालू नये। अन्नाचा कण आणि पुन्हा आनंदाचा क्षण, तो सुद्धा कधी वाया घालू नये। अन्न शिल्लक राहिले तर कचऱ्यात न टाकता प्राण्यांना द्यावे। आता या कॉलनीत साधा कुत्राही न तर गाईगोरी कुठून असणार? माईनीचा उपाय काढला। दूधवाल्याची माहिती घेऊन त्याला या गोष्टीची कल्पना दिली। तो चटकन तयार झाला। त्याच्याकडे भाकरी घेऊन माईनी त्याच्याकडे भाकरी देऊन माईनी मोठा प्रश्न सोडवलाय। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते कोणाच्याही मुखी पडावे। यात माईंना मोठा आनंद मिळतो। काय मंडळी, तुम्हाला मिळाला की नाही मिळाला की नाही आनंद? अहो, एक भाकरी आपण कचऱ्यात टाकतो, त्या एका भाकरीमागे कुणाकुणाचे किती कष्ट, किती मेहनत, किती पैसा, किती श्रम आहेत हे माहीत आहे का तुम्हाला? धान्याचा एक दाणा, बाजरीचा एक दाणा पेरला की भल्ल मोठं कणीस त्याला येतात, त्यात हजारो दाणे असतात। ही किमया निसर्गाची आहे खरंय, पण हा दाणा पिकवण्यासाठी कोण राबतं? उन्हाळ्यात शेतकरी शेत जमीन नांगरतो, तयार करतो, काळी कचरा वेचतो, त्यात खत टाकतो, नांगरतो, वखरतो आणि काळी क्षार अशी जमीन, मग पावसाची वाट बघत आकाशाकडे डोळे लावत शेतकऱ्यासह ते पावसाची वाट बघू लागतात। आणि मग पहिला पाऊस कोसळतात, जमीन भुसभुशीत होते, लोण्यासारखी मऊ मऊ होते आणि त्या लोण्यासारख्या मऊ जमिनीत मग शेतकरी पांभर धरतो आणि बाजरी, ज्वारी, कपाशी, शेंगा, मूग, तूर अशा प्रकारच्या सगळी बियाणे टाकतो। हो, त्यासाठी जमीन नांगरावी लागते, वखरावी लागते, खत टाकावं लागतं, बियाणं विकत आणावं लागतं, पैसे खर्च करायला लागतात, श्रम लागतात, शेतकऱ्याचं पूर्ण कुटुंब त्यासाठी राबतं, लक्षात घ्या। या शेतकऱ्याने असं केलं नाही तर मिळेल बाजरी, मिळेल भाकरी? नाही। बघा, या एका दाण्यामागे केवढे कष्ट आहेत। ते दाणे तो पेरतो, पावसाची वाट बघतो, त्या शेतामध्ये तण वाढतं, मग त्याचं कुटुंब हातात खुरपं घेतं, ते सगळं तण काढतात, हो, पुन्हा त्या शेताची कोळपणी करतात आणि अशा प्रकारे मग पाऊस येतो, पुन्हा वाफ येते, पाऊस येतो, पुन्हा वाफ येते आणि अशा प्रकारे ऊन पाऊस या खेळामध्ये जमिनीतली रोपं ती आकाशाकडे झेपवू लागतात आणि भरदार अशी ज्वारीची, बाजरीची कणसं डोलदारपणे शेतामध्ये डोलू लागतात। फार सुंदर दिसतं ते शेत। हे सगळं करताना शेतकऱ्याला किती कष्ट पडतात? खूप कष्ट पडतात। त्याला स्वतः निंदावं लागतं, रोज शेतात जावं लागतं, राखण करावी लागते, पाखरांनाही आकलावं लागतं। पाखरे सगळे दाणे खाऊन जाऊ शकतात हो की नाही? मग काही दाणे पाखराने खाल्ले तर चालतात, पण सगळे खाऊन कसं चालेल? मग आपल्याला धान्य मिळेल का? पाखरांचा वाटा हे खरी गोष्ट आहे,
मग तो शेतकरी रात्रं दिवस शेताची राखण करतो. मग श्रावणात ती बाजरी फुलोऱ्याला येते, त्याच्यात दाणे भरतात, मग ती

0: हो ते मोगी बाजरीची कणस कापली जातात,
1: हो
0: ती खळ्यात टाकतात, हो खळ्यात मोकळ्या जागेवर उन्हामध्ये, मग तिथे ती वाळतात, मग त्याची मळणी होते. हल्ली यंत्र आहेत, पूर्वी बैल चालायचे त्याच्यावरून बैलाच्या दाण्यांनी, मग ते बैलाच्या पायांनी मग दाणे बाहेर पडायचे, त्याला पायत म्हणायचे, पायत धरणे. हल्ली मशीन असतं, शेतात मशीन येतं आणि भराभर कणस त्या मशीनमध्ये पडतात आणि तयार दाणे, गहू असो, बाजरी असो, ज्वारी असो, मका असो, सगळे तयार दाणे पोत्यामध्ये भरून सील होतात. बघा, हा एक दाणा पिकवण्यासाठी केवढी मोठी यंत्रणा आहे हे तर जाऊच द्या. मग ते दाणे बाजारात येतात, आपण आपले पैसे खर्च करून ते विकत घेतो की नाही, हो माई ते धान्य निवडते, मग ते दळायला देते, मग ते बाजरीचं पीठ घरी येतं, माई गॅस पेटवते, भाकरीचं पीठ मळते. बघा मी काय काय सांगते नीट लक्षात घ्या. या एका भाकरीमागे, एका पोळीमागे किती कष्ट आहेत, किती लोकांची मेहनत आहे, किती लोक राबतायत. आपण सरळ ती भाकरी उचलतो आणि कचऱ्यात टाकतो, अरे रे रे रे, आपल्याला शरम वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. या एका दाण्यासाठी, या एका भाकरीसाठी इतक्या लोकांची मेहनत पणाला लागलेली आहे. आई ते पीठ मळते, भाकरी ते पीठ रगडते, सुंदरशी भाकरी मस्त सांजोसाठी फुगलेली भाकरी करते आणि तिला मस्त फुगा येतो, मग तो त्याच्यावरती आपण लोण्याचा गोळा टाकून ती भाकरी मटकावतो, किती छान लागते ती. आमटीत चुरतो, दुधात चुरतो, मिटक्या मारत खातो, किती गोड आणि किती चविष्ट लागते ती भाकरी, हो. पण हीच भाकरी उरली तर आपण सरळ तिला कचऱ्यात टाकताना थोडाही विचार करू नये का? हो, या भाकरीचे वाटेकरी अजून आहेत. गाई गुरांना कुठे हात पाय, त्यांना कुठे बोलता येते, हात पसरून ते मागू शकतात का? चालत तुमच्याकडे येतील, हंबरतील, सांगतील मला भूक लागली आहे, पण त्यांना वाचा नाही. कुत्रे भुंकतील, तुमच्या जवळ येतील, शेपटी हलवतील, त्यांना काहीतरी हवं असतं, हो की नाही? मांजरीलाही गरम पोळी आवडते, तिलाही गरम भाकरी आवडते, गरम नाही तर शिळी तर देऊ शकतो ना आपण. म्हणून मग या भाकरी पोळ्या जे काही असेल अन्न ते फेकायला नको, ते खाणारे आहेत, ज्यांना मिळत नाही असे खूप लोक आहेत. म्हणून मग गाई, गुरु, वासर, गरीब भिकारी, हो कुत्रे, मांजरे, जे सगळ्या आपल्यावरती अवलंबून आहेत, त्यांना आपण या गोष्टी दिल्या पाहिजेत. आपण पोटभर खाऊन जे उरतं ते इतरांना दिलं पाहिजे, एवढं तरी औदार्य आपण दाखवू शकतो की नाही? हो की नाही? दाखवू शकतो ना. मग मुलांनो, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा बेंडबर सरांनी सांगितलेली गोष्ट. आई खूप काळजी करते, आई पोळ्या भाकरी सहसा फेकत नसते, आणि चुकून समजा फेकलं गेलं तर तुम्ही लक्षात आणून द्यायचं, आई ग समोर गाय आहे, समोर कुत्रा आहे, गरीब भिकारी आहे, त्याला आपण देऊयात, हो की नाही? हो. मग लक्षात ठेवायचं, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, हे अन्न मिळालं नाही तर आपण जगू शकत नाही. हे अन्न आपल्याला धरती, धरत्री, माती, ओ आपल्याला मातीतून हे सगळं अन्नधान्य मिळतं, केवढे उपकार आहे तिचे आपल्यावरती. हे मातीने धान्य पिकवलं नाही तर काय खाऊ आपण? म्हणून आपण प्रत्येक दाण्याची, हो प्रत्येक दाण्याची कदर करायला शिकलं पाहिजे, कारण या प्रत्येक दाण्यामागे शेतकऱ्याचे प्रचंड कष्ट आहे, पैसा आहे खर्च होणारा. म्हणून या दाण्यांना आपण पुरेपूर न्याय द्यायला शिकलं पाहिजे. आलं लक्षात मंडळी? हो. काय गणू, तुम्ही सगळे माझे शहाणे मित्र आहात, हो की नाही? मी सांगितलेलं सगळं तुम्हाला पटतं, हो की नाही? मग आजपासून आई तर तिची कामं करतेस, हो, पण तुम्ही सुद्धा घरात लक्ष द्यायला नको का? द्यायला पाहिजे ना. हो, नुसतं हजडायचं असतं का? नुसतं खायचं असतं का? नाही. घरात काय चाललंय, कुठे काय चाललंय, कोणी चुकतंय का, आपल्याकडून काही चुकतंय का, हे सगळं आपण बघितलं पाहिजे. म्हणून आपण चुका करता कामा नये, आणि चुकलं असतं त्यातनं शिकायला हवं. शिकणार ना बालमित्रांनो, बाय बेटा.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक
2: 788-789. जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं. शाहू मोडक यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे केशवराव घोळे यांनी.

0: करण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788
3: कार्यक्रमात हे गीत आहे अमर भोपाळी या चित्रपटामधलं। होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।
4: पात सुरत कानना

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: खास नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2026 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
3: ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत आहे निवडुंग या चित्रपटामधलं, आरती प्रभू यांची गीतरचना. ऐकूया संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. स्वरसंध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमातनं. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे गायक सुधीर फडके यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, सुखाची सावली या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश हेबुळकर यांचं, ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता ढावजेकर यांचं.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळी या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं. संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026, एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं। अमर भोपाळे चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

0: गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे कलंक शोभा या चित्रपटामधलं. शब्दरचना मधुसूदन कालेलकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: जगाच्या पाठीवर या चित्रपटामधला ग. दि. माडगुळकर यांचा ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखरं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावरांमध्ये कृमीपासून म्हणजे जंतापासून होणारे रोग याविषयी आपण जनावराचे कसे संरक्षण करावे या संदर्भामध्ये आपण ऐकणार आहोत. जनावराचे शरीर विशेषतः पोट व आतडे यात बऱ्याच प्रकारचे जंत असतात. हे जंत शरीरातील एखाद्या अवयवाला चिकटतात व सतत रक्त शोषण करून आपली उपजीविका भागवतात. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याकरिता जंतनाशकाचा वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने करणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये जंत कशा प्रकारचे असतात ते आपण बघू. यामध्ये गोल कृमी हे जंत गोलाकार स्वरूपाचे असून विशेषतः आतड्यात व रवण करणाऱ्या प्राण्यात चौथ्या कप्प्यात आढळतात. या कृमीचा हिमॉन्कस इसोफेगोस्टोमम ट्रायकोस्ट्रॅगलस बेनोस्टोमम या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जाती. गोल कृमी लहान तसेच मोठ्या जनावरात सर्वसाधारणपणे सर्वत्र व मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये दुसरे जंत म्हणजे पट्टकृमी हे जंत जनावराच्या आतड्यात आढळतात. त्यांचे शरीर हे अनेक तुकड्यांनी बनलेले असते. जनावराच्या आतड्यातील अन्नाच्या रसाचे ते प्रामुख्याने शोषण करतात. त्यामुळे आतड्याची हालचाल बिघडते व पोटाचे आजार संभवतात. हे जंत सर्वसाधारण लहान वयात करडात कुत्र्याच्या पिल्लात व क्वचितच वासरात आढळून येतात. यानंतर पर्णकृमी हे जंत झाडाच्या पानाच्या आकाराचे असतात व ते प्रामुख्याने यकृत सारख्या म्हणजे ज्याला आपण लिव्हर म्हणतो या अवयात वास्तव्य करतात. हे सुद्धा रक्त जलावरच उपजीविका करून हे रवण करणाऱ्या प्राण्यात पांतळ जमिनीत नद्या व तलावाच्या परिसरात चरणाऱ्या जनावरात आढळतात. जंताच्या प्रादुर्भावाचे परिणाम जनावरांच्या शरीरातील लोह व इतर धातू व प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तक्षय होतो. जनावराचे वजन घटते व शरीर अशक्त ज्याला आपण खंगत जाते. जनावराच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट होते. लहान वासरे पिले याची वाढ खुंटते व क्वचितच मृत्यू ओढवतो. यामुळे जंतनाशक करणे अत्यंत आवश्यक असते. शेतकरी बंधूंनो, जंतनाशक म्हणजे काय? एका ठराविक वेळेस जनावरांना विशिष्ट कृमीनाशक औषधाची मात्रा पाजणे ज्यामुळे जनावराच्या पोटातील जंतांचा संपूर्णपणे नायनाट करणे यास आपण जंतनाशक असे म्हणतो. जंतनाशक औषध कसे असावे? जंतनाशक औषध नामांकित कंपनीचे असावे. सर्व प्रकारच्या कृमीचा नायनाट करणारे असावे. जंतांच्या पिलांना व जंतांना मारणारे असावे. जंतनाशक औषधाचा अंश दुधात येणार नाही असे जंतनाशक वापरावे. जंतनाशक औषध हे स्वस्त व जवळच्या औषधाच्या दुकानात मिळणार असावे. शेतकरी बंधूंनो, जंतनाशकासाठी आपण जी औषधी वापरतो त्यामध्ये गोल कृमीसाठी अल्बेंडाझॉल फेबेंडाझॉल मेबेंडाझॉल यासारखी औषधे वापरू शकतो. पट्टकृमीसाठी प्रॉक्झिकेटॉल निक्सोसमाइड यासारखी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांना पाजत असतो. पर्णकृमीसाठी ऑक्सिक्लोझेनाइड रेफॉक्झोनाइड यासारखी आपण औषधे वापरतो. जनावरांना जंतनाशक केव्हा करावे? गाई व म्हशीतील जंतनाशक ज्यामध्ये गोलकृमी पहिली मात्रा वासरू 3 दिवसाची असते तेव्हा व पुढे प्रतिमा 6 महिन्यापर्यंत द्यावे. 6 महिन्याच्या वरील जनावरास वर्षातून 3 वेळेस दर 4 महिन्याच्या अंतराने द्यावे. पर्णकृमी वर्षातून 2 वेळा प्रादुर्भाव असलेल्या भागात पावसाळ्यापूर्वी व नंतर करावे. पट्टकृमी वर्षातून 2 वेळा रोगग्रस्त भागात जानेवारी व मे व जून महिन्यात करावे. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशक महिन्यातून एकदा. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशकामध्ये गोलकृमी महिन्यातून एकदा 6 महिन्यापर्यंत 6 ते 12 महिने यात दर 2 महिन्यांनी करावे. 1 वर्ष वयानंतर वर्षातून 3 वेळा जून व ऑक्टोबर व मार्चमध्ये. जंतनाशक निष्प्रभ होण्याची कारणे कोणती आहे? जंतनाशकाची मात्रा कमी करणे, एकच जंतनाशक वारंवार वापरणे हे सुद्धा तेवढेच प्रभावी होत नाही. म्हणून अदलून बदलून जंतनाशक औषधे वापरावी. वारंवार प्रादुर्भाव नसताना जंतनाशकाचा वापर करणे जंतनाशक औषधी थोडी माग असली तरी जंतामुळे होणारे नुकसान गंभीर स्वरूपाचे असते म्हणूनच जंतनाशक करून घ्यावे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. वैजयंता या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: यानंतरचे गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं जगदीश खेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत राम कदम यांनी दिलंय. तर हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आहे लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. खास नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी 5:05. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि प्रमिला दातार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत 92 नवरे सांभाळा या चित्रपटामधलं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोप्प.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: सुधीर मोघे यांचं गीत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकूयात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवूडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवूडकर यांचं गीत. सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नांदेराव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। मंडळी, उन्हाळा संपत आलेला आहे, पावसाळा सुरू होतोय, युद्ध चालू आहे, पेट्रोलचे रेट वाढत आहेत, कमी होत आहेत, त्याचा परिणाम खिशावर व्हायला पाहिजे पण आपल्या मनावर जास्त होतोय आणि त्या मनामुळे आजार पण येत आहे, झोपा येत नाहीये, लोक काय काय स्वतःला त्रास करून घेत आहेत आणि त्याच्यात व्हॉट्सअपवर इतक्या गप्पा टप्पा काय चालतायत। म्हणजे जसं काय ते देशाची सगळी जबाबदारी ह्यांच्यावर, घरची जबाबदारी साईडलाच राहिली, मित्रांचं प्रेम साईडलाच राहिलं, गप्पा फक्त राजकारणाच्या। म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली स्ट्रेस येतोय आणि आजकालचा लेटेस्ट रिसर्च असा म्हणतो की तुमचा आजारपणाची सुरुवात तुमच्या मनातल्या विचारांपासून होते। खरं नाही आपल्याला काय माहिती त्याच्याबद्दल बोलायला, आज आपल्याकडे डायरेक्ट न्यूरोलॉजिस्ट आहेत डॉक्टर अनुज नेते। अनुज, राम राम।
7: राम राम सर।
6: अनुज एक खूप छान स्पोर्ट्समन आहे आणि माणूस म्हणून खूप छान आहे आणि दॅट इज द रिझन मी त्याच्या मागे लागून मी आज त्याला इथं घेऊन आलोय। अनुज, मला एक सांग, मी जे म्हटलं आजकालचा रिसर्च असं म्हणतो की तुम्ही जे विचार वगैरे करता त्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली परिणाम तुमच्या शरीराच्या तुमच्या आजारावर होतो।
7: अगदी बरोबर।
6: काय सांगशील?
7: एक तर हा विचार जो आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये जे घडतं, ज्याचा आपण विचार करतो कळत नकळत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याच्याकडे मी लक्ष देतो, उदाहरणार्थ मी समजा पेपर वाचतोय, पेपर वाचता मी बातमी वाचली की आज युएसने परत इराणवर हल्ला केला, हे मी जाणून बुजून वाचलेला विषय माझ्या मनात रजिस्टर झालेला आहे, हा एक भाग विचार। आणि दुसरा की जो समजा मला कुणीतरी सांगितला, फॉर एक्झाम्पल मला तुम्ही सांगितलं आणि माझं त्याच्याकडे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन नाही आहे आणि तरी सुद्धा माझ्या ते रजिस्टर झालेलं आहे। और दुसरी गोष्ट जी फॉर एक्झाम्पल सांगितलं की आता हल्ला परत सुरू झालेला आहे त्याच्यामुळे पेट्रोलचे प्राइजेस परत वाढतील, हा मला इनडायरेक्टली कानावर आलेला विषय। हे दोघं विषय दिवसभर झाला मी रात्री माझा बेडवर झोपायला गेलो। तर आता स्लीप आणि झोप ही गोष्ट अशी आहे की ह्या सर्वांचं आपलं जे आहे ते स्लीपवर अफेक्ट होतं। स्लीपमध्ये जे सायकल्स असतात त्याच्यामध्ये REM स्लीप आणि NREM स्लीप नावाचे दोन प्रकारचे सायकल्स असतात। REM स्लीपमध्ये आपल्याला स्वप्न लक्षात राहतात आणि NREM स्लीपमध्ये आपल्याला स्वप्न लक्षात राहत नाहीत। स्वप्न हे आपल्याला कंटिन्युअस पडत असतात पण काही स्वप्न आपल्याला लक्षात राहतात।
6: स्वप्न पडतं म्हणजे आपण जागच असतो का रे?
7: नाही, आपण झोपलेलो असतो आणि
6: आपल्याला लक्षात कसं काय राहतात?
7: REM स्लीपमध्ये आपल्याला स्वप्न स्पेसिफिकली लक्षात राहतात।
6: ते कच्ची झोप असते?
7: नाही, पक्की। दोघेही पक्क्या झोपेचेच प्रकार आहेत। हे दोघेही झोप ही पक्क्या झोपेचीच लक्षणं आहेत पण लक्षात राहतात ती REM स्लीपमध्ये आणि लक्षात नाही राहत ती NREM स्लीपमध्ये। तर हे विचारांचं डायरेक्ट विलंब हे आपल्या स्लीपवर त्या सायकलमध्ये येतं आणि म्हणून तुमचे जे सकाळी तुमचे जे दिवसभर विचार पडलेले असतात त्याचे जनरली तुम्हाला रात्री थॉट्स येतात, त्याचे तुम्हाला स्वप्न पडतात, ते ह्याच कारणामुळे। तर स्पेसिफिकली जे थॉट्स मी रजिस्टर केलेले आहेत ते NREM स्लीपमध्ये येतात आणि जे नाही केलेले ते REM स्लीपमध्ये येतात। तर हे इतकं सुंदर आपल्याला स्लीप सायकल आणि विचार याच्यावर आपला झोप ही त्याच्यावर अवलंबून आहे।
6: आपण सकाळी उठतो
7: हो,
6: बऱ्याच वेळेस ना झोप पूर्ण नाही झाले तर त्या स्ट्रेसमध्ये उठतो। बऱ्याच वेळेस ते असं म्हणतात की 2 वाजता माणसाचं स्ट्रेस हार्मोन खूप वाढलेले असतात, तुम्ही उपाशी राहिलं नाही पाहिजे वगैरे। तर फूड आणि हेल्थ, आजकाल एक हे आलं की 16 तासाचं जेवणामध्ये फास्टिंग पाहिजे, उपाशी राहिला पाहिजे, याच्याबद्दल तुझं ऍज अ डॉक्टर म्हणून काय मत आहे?
7: याच्यामध्ये ना खूप लोकांनी तरातराच्या प्रकारचे व्हिडिओ टाकून, इस्पेशली डायटिशियनने म्हणा, अर्धवट डॉक्टरांनी म्हणा, ज्यांना पूर्ण माहिती नाही आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोक भरकटलेले आहेत। पण मी एकच स्वच्छ भाषेत सांगेल की स्वतःहून कुणाला तरी फक्त ऐकून याच्यावर माहिती घेऊ नका. स्पेसिफिक तुमच्या डायटिशियनकडे किंवा तुमच्या डॉक्टरांकडून त्याबद्दलची तुम्ही डाएट तसं बनवून घ्या. कारण फॉर एक्झाम्पल माझ्या स्ट्रोकचा पेशंट आहे ज्याला मला डाएट वेगळ्या पद्धतीने द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल डायबिटीसचा पेशंट आहे त्याचं डाएट प्लॅन वेगळं राहील. प्रत्येकाला हा 16 तासाचा जो फास्टिंग विषय आहे हा लागू होत नाही, बरोबर. त्याच्यामुळे हे अति महत्वाचं आहे की आपण प्रत्येक गोष्ट जी 16 तासाची फास्टिंगची आहे ती प्रत्येकाला लागू होतेच असं नाही. व्यक्तीनुसार त्या फास्टिंगच्या डाएटचं गोष्टी बदलतात. पण ओव्हरऑल एक गोष्ट सांगतो जी सगळ्यांना लागू होते जनरली हेल्थसाठी. खूप जास्ती गोड ज्याच्याने आपले शुगर्स पीक होतात. फॉर एक्झाम्पल मी डायरेक्ट गोड चहा घेतला तर माझी शुगर जी डायरेक्ट पीक होणार आहे ती पीक शुगर ही दोन गोष्टींसाठी चांगले नाही. एक तर डायबिटीस आणि दुसरं म्हणजे कॅन्सर.
6: तर शुगरचा डायरेक्ट संबंध कॅन्सरशी
7: पण आहे.
6: कसं?
7: पीक जी शुगर येते ती जी शुगर मला पीक घेते. फॉर एक्झाम्पल मी डायरेक्ट गोड खाल्लं, उदाहरणार्थ आईस्क्रीम खाल्लं, उदाहरणार्थ डायरेक्ट साखर खाल्ली, तर जी माझी पीक होते तो पीक हा डेंजरस आहे. पण आता जसं आपल्या फळांमध्ये शुगर आहे, फ्रुक्टोज आहे, ती शुगर पीक नाही वाढवत, ती शुगर थोडीशी वाढत. दॅट इज कॉल्ड एज पीकलेस शुगर. ती हानिकारक नाही. पण हानिकारक कुठली शुगर आहे? ही आपली जी पीकला घेऊन जाते, एकदम फास्ट वाढते आणि फास्ट कमी होते.
6: म्हणजे मिठाई म्हणता येईल,
7: मिठाई
6: म्हणजे ती भले घरात बनवली असली तरी.
7: अगदी अगदी एनी शुगर. आणि तुम्ही विचार करा की आपले असे किती पिक्स होत आलेले आहेत लहानपणापासून, तर हे किती हानिकारक आहे. म्हणून आजकाल डायबिटीज यंगस्टर्समध्ये, कॅन्सर सुद्धा यंगस्टर्समध्ये, कोणी स्मोकिंग करत नाही, कोणी ड्रिंक्स करत नाही तरी डॉक्टर मला काय कॅन्सर झाला, तर हे आजकाल आधुनिक संशोधनामुळे लक्षात आलेलं आहे की ही जी पीक होते याच्यावर आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर हे फूड आणि हेल्थच्या दृष्टीने आय थिंक सगळ्यात महत्वाचा मेसेज तुमच्या मार्फत मी आज देऊ इच्छितो.
6: बरं अनुज, मला एक सांग, आजकाल प्रोटीनवर खूपच आग्रह आहे, तो योग्य आहे का की एवढं एवढं प्रोटीन सगळ्यांनी खाल्लंच पाहिजे, उतारवयात जिमला गेलंच पाहिजे की मसल लॉस होतो, याच्यामागचं सायंटिफिक अनालिसिस काय तुझं?
7: परत याच्यामध्ये परत हा मुद्दा येतो की परत हे स्वतःहून घेऊ नका किंवा जिम इन्स्ट्रक्टरने सांगितले की हा काळा डब्बा घ्या पावडरचा म्हणून घेऊ नका. परत याच्यामध्ये आजारानुसार पेशंटनुसार आपल्याला तो डोस रेकमेंडेड घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी आहे ज्याला एवढी जास्ती जी बॉडीची गरज नाही, मला फक्त माझं फिट राहणं गरजेचं आहे, तर मला प्रोटीन माझ्या डाएटमधून मिळतं आहे. फॉर एक्झाम्पल मला सोयाबीनमधून आहे, उसळमधून आहे, जर मी नॉन व्हेजिटेरियन असेल तर मला अंड्यातनं खूप चांगला सोर्स आहे, तर ते माझ्या शरीरासाठी पुरेसा आहे. पण हो, जर मी त्या याच्यामध्ये जाऊन मला बॉडी बनवायची आहे, करिअर करायचं आहे, तर ऑब्व्हियसली त्या दरम्यान मला प्रोटीन इनटेक वाढवावं लागेल. पण अगेन हे व्हेरी होतं. आणि जर समजा मी काही ऍक्टिव्हिटी करत नाही आणि मी जास्ती प्रोटीन खाल्लं, बसल्या बसल्या बॉडी कमवायला, तर ते किडनीला हानिकारक आहे. किडनी स्टोन्स बनणं, किडनीला मग डायलिसिस लागणं, ह्या गोष्टी होतात. त्याच्यासोबत पाणी किती प्यावं लागतं प्रोटीनसोबत, या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यामुळे परत याच्याकरता हा संदेश आहे की स्वतःहून डॉक्टर बनू नका किंवा जिम इन्स्ट्रक्टरचं ऐकून किंवा माझा बाजूचा मित्र तेवढं घेतोय म्हणून ते घेऊ नका. स्पेसिफिक डाएट न्यूट्रिशनिस्टकडे जा आणि मग त्याचं अनालिसिस.
6: कारण बघ, आता असं म्हणतात की व्हेजिटेरियन लोक आहोत आपण इंडियन्स जास्त करून, मग आतापर्यंत आपली पिढी आतापर्यंत इथपर्यंत आली आहे, आम्हाला कधी असा त्रास झाला नाही. अचानक हा प्रोटीनचं एक एवढं आमच्यावर बर्डन टाकतात ते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी काही ना काही इनडायरेक्टली प्रोटीन आणणं सुरू झालेलं आहे. सोयाबीनचं प्रमाण मुद्दामून वाढवतात ते लोक, आवडत नाही तरी.
7: बरोबर,
6: ते योग्य आहे का? म्हणजे जे लोक स्पोर्ट्स मध्ये नाही आहेत, जे म्हणजे डेली काम करणारे आहेत, फॅमिली आहे, स्टुडंट्स आहेत, तर त्यांनी एवढं प्रोटीनवर लक्ष द्यायला पाहिजे का?
7: आपण याला मराठीत फॅड, डबल इन्व्हर्टेड
6: कॉमा,
7: फॅड आहे. आणि तुम्ही आज डीमार्टमध्ये गेलात तर त्यांनी पण आपलं इतकं कॅप्चर केलेलं की बरोबर सोयाबीन शेक असेल, त्याच्या बाजूला बरोबर त्यांनी प्रोटीन ठेवलेलं असेल, की आपण ते तीन गोष्टी बरोबर उचलतोच. ते फॅड आहे, अननेसेसरी मीडियाने म्हणा किंवा लोकांनी म्हणा केलेलं फॅड आहे, जे खरं हानिकारक आहे.
6: म्हणजे आपण आपलं व्हेजिटेरियन जेवण जे घरात बनतं,
7: बिलकुल
6: ती कम्प्लीट फूड आहे,
7: ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यामध्ये आपण वरण घेतो, वरण भात घेतो, आपल्याला सवय लावली आपल्या आजीने की त्याच्यावर थोडस तूप घेणं हे योग्यच आहे, घरचं तूप, बरोबर. त्यासोबत आपण सोयाबीन खातो, सोयाबीन हे सुद्धा चांगलंच आहे, व्हेजिटेरियनची गोष्ट करतो. उसळ आपण बऱ्याचदा मोड आलेले खातो. तर फॉर एक्झाम्पल ह्या सर्व गोष्टींमधून जे आपल्याला दैनंदिन प्रोटीन भेटतं, दॅट इज ऑल्सो इनफ फॉर अस. आणि सोबत जर नॉन व्हेजिटेरियन असू तर रोजचा एक अंड इज अगेन इनफ.
6: बर, आता पहिला प्रश्न विचारतो, व्हॉट इज हेल्थ?
7: हेल्थ ही फक्त बॉडी हेल्थ नसून हेल्थ ही आपल्या तीन बाबतीत आहे. एक तर सोशल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि ऑब्व्हियसली फिजिकल हेल्थ. आणि चौथी जी एक जस्ट टच करतो इकॉनॉमिकल हेल्थ, ज्याला आपण इग्नोर नाही करू शकत, ती पण गरजेची आहे.
6: सुंदर बोललास.
7: बिलकुल. तर ह्या चारही गोष्टी हेल्थच्या बाबतीत, नुसतं हेल्थ म्हटलं की पहिला फोकस आपला फक्त फिजिकल हेल्थकडे जातो, पण ह्या मानसिक हेल्थकडे सगळं डावललं जातं. प्रत्येक माणूस मानसिकरित्या नाही रे माझा रोजचा आहे, नाही रे माझा रोजचा आहे स्ट्रेस, म्हणून प्रोलॉंग करतो आणि तो एकाच दिवशी आपल्याला फटका मारतो. त्याच्यामुळे हेल्थ म्हटलं म्हणजे माझ्या दृष्टीने या चारही गोष्टी सोबत येतात. त्याच्यामध्ये मानसिक आपण सगळ्यात जास्ती खाली ठेवतो, जी आपण आय थिंक प्रायोरिटीवर ठेवली पाहिजे. प्रायोरिटी सगळ्यात लास्ट ठेवली पाहिजे ती आर्थिक, ज्याला आपण सगळ्यात पहिले ठेवतो.
6: वा.
7: त्याच्यामुळे मला वाटतं हे गरजेचं आहे की आपण पहिले मानसिक हेल्थ.
6: मानसिक हेल्थ डिस्टर्ब कशी होते, सुरुवात कशी असते?
7: सुरुवात सिंपल, जसं फॉर एक्झाम्पल मी सकाळी उठलो, मी सुंदर माझा माझा चहा घेतो आहे, पेपर वाचतो आहे. पेपर वाचता वाचता मला न्यूज कळली की, जसं मी आज सकाळी उठलो आणि मला न्यूज कळलं की परत युद्ध सुरू झालेलं आहे. जे चार पाच दिवसांपूर्वी होतं की थोडं शांत होतंय, शांत होतंय, थोडंसं आपल्याला आल्हाददायक वाटतं, परत मला कळलं की युद्ध सुरू होतंय. परत माझ्या डोक्यात ते विचार आले, अरे आता पेट्रोल वाढेल, परत मग तीच बंदी होईल का, ही इथून आपला स्ट्रेस सुरू होतो. हा झाला रुटीन स्ट्रेस. मग उठल्यानंतर आपण कामावर जातो, कामावर जाताना तो आपला स्ट्रेस जो आहे तो पण आपल्याला रुटीन सवय झालेली असतं वर्षानुवर्षे. जसं
6: स्ट्रेस आपण घेऊन चालतो,
7: घेऊन चालतो.
6: कसं?
7: समजा मी आता डॉक्टर आहे, मी जेव्हा माझ्या MD फर्स्ट इयरला होतो तेव्हा पेशंट आल्यानंतर सुरुवातीला मी बघताना मला काही गोष्टीचा स्ट्रेस यायचा. अचानक इमर्जन्सी आली तर मला स्ट्रेस यायचा,
6: कसं हँडल करू,
7: बिल्कुल कसं करू, काय करू. पण माझ्यासोबत माझे 10 डॉक्टर्स असायचे, माझे टीचर असायचे, माझे गुरु असायचे, त्याची मला आता सवय झालेली आहे. म्हणजे आय कॅन हँडल ऑल दिस स्ट्रेस अलोन. पण तो शेवटी स्ट्रेस आहे जो मी स्पायनल लेवलला शिकलेलो आहे. म्हणजे वी विश टू से माय टॅकिकार्डिया शुड नॉट मॅच विथ पेशंट्स टॅकिकार्डिया. म्हणजे माझे हृदयाचे ठोके जर वाढलेले असतील तर मी पेशंटचे हृदयाचे ठोके वाढलेले मॅनेज करू शकत नाही, जे मी आत्ता या लेवलला आलेलो आहे. पण कधी माझ्या 15 वर्षाच्या तपश्चर्यानंतर मी या लेवल आलो, तर 15 वर्षाचा माझा जो स्ट्रेस आहे तो मला कधी तर नाही फटका मारणारच आहे. कसा? डायबिटीस म्हणा, एक्सेट्रा एक्सेट्रा, हायपरटेन्शन म्हणा, हे तर आपलं दैनंदिनचा स्ट्रेस झाला. आणि बाकी तर ॲडिशनल फॅक्टर्स जे आहेत, जे आपण मी म्हणेल की इकॉनॉमिकल, की माझं कसं पुढे होईल, भविष्याचा जास्ती विचार करणं अननेसेसरी, आय थिंक दॅट इज किलिंग अस मोर रादर दॅन दिस डेली स्ट्रेस.
6: आणि तू सोशल हेल्थ बद्दल पण बोललास.
7: हो, सोशल हेल्थ. आता हे जे मी दैनंदिन जे स्ट्रेस तुम्हाला सांगितले याच्यामध्ये सोशल हेल्थमध्ये सगळ्यात महत्वाचे आहेत माझे फ्रेंड्स, माझे सवंगडी आणि माझे आप्त नातेवाईक. हे स्ट्रेस बस्टर सगळे सगळ्यात महत्वाचे आहेत, की ज्यांच्यामध्ये जाऊन मी दोन गोष्टी माझे मन हलकं करेल आणि मला बरं वाटेल, भले ती गोष्ट हो का नको.
6: म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का, आपल्याला असले लोक पाहिजे ज्यांच्या समोर आपण व्यक्त होऊ शकू.
7: ऍब्सोल्युटली. आणि जे आपल्याला समोरचा व्यक्ती जज नाही करणार असे लोक. म्हणजे मी तुमच्या समोर बोललो की यार मला हे नको आहे आणि मला ही गोष्ट हवी आहे, तर समोरच्याने त्याच्याबद्दल जज नको करायला.
6: जज करू नये म्हणजे काय करू?
7: जज म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बोललो की XYZ व्यक्ती मला आवडत नाही, तर त्याने त्याच्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल ते निगेटिव्ह मत तुमच्या मनात ठेवायला नको जेव्हा तुम्ही पुढे परत भेटाल. हे माझं मत जज बद्दल आहे.
6: त्याने सल्ला पण देऊ नये,
7: सल्ला नाही, नुसतं ऐकून घेणे की बाबा मला फक्त ऐकून घे, मला बोलायचं आहे. असे आपले फ्रेंड सर्कल पाहिजे की जे आपण त्यांच्याशी
6: इंटरॅक्ट
7: करू शकू. आणि आपला हा स्ट्रेस बस्टर फार महत्वाचा आहे, जो आय थिंक रोज सकाळी मला भेटतो. आपण खेळताना आपल्याला सवंगडी भेटतात, आपण बसतो, चहा पितो, हा आपण एकमेकांशी त्या फिलिंग शेअर करतो, हा सगळ्यात मोठा दिवसाची सुरुवात आपण त्याच्यापासून करू.
6: अनुज मला एक सांग, आता एका फॅमिलीची हेल्दी लाईफस्टाईल कशी असावी सकाळपासून संध्याकाळपर्यंत?
7: बरं.
6: मग त्याच्यात लहान मुलंही आले, तरुण मुलंही आले, पॅरेंट्स म्हणाले आणि ग्रँड पॅरेंट्स म्हणाले, तर ते कसे असायला हवी?
7: आता आपली सोसायटी बघता, घरामध्ये सगळ्यात पहिले उठून फिमेल्स कामाला सुरुवात करतात, कारण त्यांना नवऱ्याला डबा द्यायचा असतो, मुलांना शाळेत जायला डबा द्यायचा असतो. तर जनरली केबिन मध्ये डॉक्टर म्हणून बसल्यानंतर जेव्हा मी फिमेलचा सांगतो की आपल्याला व्यायाम करायचा आहे, त्यांचा पहिला हाच विषय असतो की डॉक्टर मला वेळेच नसतो सकाळचा, कारण मला या सगळ्यांचे डबे बनवायचे असतात. माझा दिवस सुरू होतो स्वतः तिच्यासाठी 8 वाजेनंतर, कारण सगळे डबे घेऊन बाहेर जातात, मग तिचा वेळ सुरू होतो. तर तिच्या म्हणण्यानुसार तिचं असतं की डॉक्टर माझा हे सकाळी 5 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत माझे इतके व्यायाम होऊन जातो की मला काही व्यायाम करण्याची इच्छा होत नाही, जे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे.
6: हे पण मला अनुज सांग, तिचं म्हणणं खरं नाही वाटत का तुला? म्हणजे मी एक सामान्य माणूस म्हणून विचारतो की ती एवढं काम करते, म्हणजे त्याच्यात तिचं वॉकिंग झालं, फिजिकल म्हणजे स्ट्रेचिंग बिचिंग सगळं झालं, मग तिला खरंच त्या व्यतिरिक्त एक्झरसाइजची गरज आहे.
7: अगदी, मी तेच सांगू इच्छितो, तुम्ही बरोबर पॉइंट माझा घेतलात की मला हेच सांगायचं की हे सगळं करणं म्हणजे एक्सरसाइज नव्हे. एक्सरसाइज ही स्ट्रेचिंग. ऍटलिस्ट तुम्हाला जर बाहेर जाणं शक्य नाहीये, कारण खूप आहेत आपल्याकडे, पाऊस आला, जास्ती ऊन आहे, रस्ते खराब आहेत, कोरोना आला, आर्थिक लॉकडाऊन आला, हे खूप कारण आहेत. घरात चटई टाकून सूर्यनमस्कार का नाही करू शकत? फिमेल्स बद्दल बोलतो, म्हणजे आपण तिथून सुरुवात करू, कारण मला असं वाटतं फिमेल हा आपला आधारस्तंभ आहे, तिथूनच आपलं घर सुरू होतं. त्याच्यामुळे पहिले मी त्यांच्याबद्दल बोललो. तर घरात चटई टाकून तुम्ही 30-40 सूर्यनमस्कार का नाही करू शकत? इट हार्डली टेक्स 20 मिनिट्स. तर तिथले मला वाटतं फिमेल्सशी हे त्याबद्दल खूप कमकुवत आहे, त्या खूप सफर होतात याच्यामध्ये, की सगळ्यांचं ते करतात पण त्यांचं स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे. तर आय थिंक हा एक विषय महत्वाचा आहे. मुलांचं स्कूलमध्ये बऱ्यापैकी आजकाल तासातासामध्ये पीटीच्या ऍक्टिव्हिटी होतात, पण तेवढ्या पुरेशा नाही आहेत मुलांसाठी. मी सांगतो त्यांना डेफिनेटली अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये, त्यांना स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजमध्ये पाठवणं फार गरजेचं आहे. इन स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी जे आपल्या मुलाला आवडेल, बॅडमिंटन, स्विमिंग, क्रिकेट, फुटबॉल, जे काय असेल ते.
6: पण आजकाल पॅरेंट्सची मुलांकडनं जी अपेक्षा आहे
7: हो
6: ती अतिरेक आहे का? ती असणं गरजेचं, पण कारण त्यांना पॅरेंट्सची अपेक्षा ही मुलाच्या चांगल्यासाठीच असते.
7: अगदी.
6: मग ती अपेक्षा कितपत असावी आणि कशी असावी?
7: कितपत म्हणजे त्याच्यावर बर्डन नको, म्हणजे त्याचं त्याला बर्डन नसावं एवढीच त्याच्याकडून अपेक्षा असावी. आता बर्डन किती प्रत्येकाची कॅपॅसिटीनुसार हे प्रत्येक पॅरेंट्सला माहिती आहे मुलाकडून, की आपण किती अपेक्षा कुठल्या लेवलपर्यंत करू शकतो. जर आपल्याला दिसतंय की तो बर्डन खाली दाबला जात आहे तर तिथे थांबणं गरजेचं आहे. आणि परत हे सांगेल की स्पोर्ट्समध्ये त्याला पण त्याचे 10 मित्र भेटतात, तर तिथे सुद्धा त्याचं जे प्रेशर आहे, बर्डन आहे, ते कमी होईल. मुलांचं काय, शाळेतून आले ट्युशनला पळतात, ट्युशनहून आले की परत इकडे जातात, याच्यातच त्यांचे 7-7.5-8 वाजलेले असतात. आई परत म्हणते होमवर्क कर, झाला दिवस संपला. याच्यामध्ये एक तासभर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी फार गरजेची आहे. आणि अजून एक गोष्ट ऍड करतो की जे आम्ही पेशंट बघतो ऑटिझमचे, की ज्या मुलांना कळत नाही, चंचलता खूप वाढते, त्यांच्याकरता ही तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण स्पोर्ट्स मुलांना शाळेनंतर अगदी आवर्जून ऍड करायलाच हवा. हा झाला मुलांचा प्रश्न. म्हाताऱ्यांसाठी आय थिंक जेवढं त्यांच्याकडून शक्य, आजकाल खूप हास्य क्लब्स आहेत, म्हाताऱ्यांचे क्लब्स आहेत, सर्व जण येऊन खूप जण त्या पद्धतीने एकत्र येऊ शकतात. त्यांच्या लिमिटेड ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांचं बऱ्यापैकी कार्डिओ वर्कअप पण त्याच्यामध्ये होऊ शकतो, दॅट इज अ गुड थिंग. आणि दुसरी गोष्ट आपला ॲडल्टसाठी, तर ॲडल्टसाठी तर आय थिंक वी शूड एक्सरसाइज मस्ट, एक 5 किलोमीटर सकाळचं वॉकिंग आणि 30-40 सूर्यनमस्कार, आयदर ऑर बोथ टुगेदर इज इनफ.
6: आणि फॅमिली लाईफ, फॅमिली बॉन्डिंग कसं निर्माण करावं, म्हणजे हजबंड किंवा वाईफ वर्किंग असेल तर ते त्यांचा जॉबचा स्ट्रेस घेऊन घरात येतात,
7: बरोबर,
6: ते कसं हँडल
7: करावं? म्हणजे हे तर पर्सनली पण मी स्वतःला नेहमी इन्स्ट्रक्शन देत असतो, म्हणजे जिथे मी बाहेर घराच्या बाहेर बोट काढले तिथे मी तो माझा स्ट्रेस तो घरात घेऊन जाणार नाही.
6: बाहेरचा डॉक्टर अनुज वेगळा आणि घरातला अनुज वेगळा,
7: वेगळा म्हणण्यापेक्षा तो स्ट्रेस मी घरात कॅरी करून त्याचा परिणाम माझ्या मुलांवर किंवा बायकोवर न होऊ देणं हे सगळ्यात महत्त्वाची
6: जबाबदारी.
7: बिलकुल, म्हणजे तिचं मी चप्पल किंवा बुटं काढतो तिथे तो स्ट्रेस मी कॅरी नाही करणार, म्हणजे दॅट शुड नॉट रिफ्लेक्ट इन माय ऍक्ट्स. म्हणजे गेल्या गेला चिडणं, चिडचिड करणं मुलांवर, आणि तेच मुलं बघतात आणि तसेच ते वर्तन करतात. त्याच्यामुळे मला वाटतं तो स्ट्रेस नको, आणि त्यांच्यात मिसळून राहणं आणि एक टाईम तरी ऍटलिस्ट डिनर सोबत करणं हे खूप महत्वाचं आहे. 2 टाईम नाही म्हणणार, प्रत्येकाला खरंच पॉसिबल नाही या काळामध्ये. दोघं पॅरेंट जर काम करणारे असेल तर अजिबात नाही, पण 1 टाईम डिनर टुगेदर आय थिंक इज मस्ट.
6: बरं, नाऊ व्हॉट इज इलनेस?
7: परत इलनेसमध्ये पण 2 गोष्टी, एक फिजिकल इलनेस बरोबर आणि दुसरा मेंटल इलनेस, दोघी गोष्टी गरजेच्या आहेत. मला बरं वाटत नाही आणि खरंच बरं नसणं ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. किंवा तिसरा व्यक्ती म्हणतो की अरे आज तू बरा वाटत नाहीये, जसं आपण समजा गेलो ऑफिसमध्ये आणि तू आज का बरं नेहमीसारखं दिसत नाहीये, तर हे 3 फॅक्टर फार महत्वाचे आहेत इलनेसच्या दृष्टीने. तर फिजिकल इलनेस म्हणजे खरंच जसं आपल्याला ताप आलेला असतो आणि आपण मरगळ आलेली असते, आपण खरंच खाली उठून बसणंही आपल्याला कठीण जात असतं, किंवा मला थोडंसं 10 स्टेप्स चाललो तरी मला थकवा लागत असतो, हा फिजिकल इलनेस. मेंटल इलनेस परत की मी फिट आहे, माझी सगळं व्यवस्थित झालेलं आहे, बट आय एम नॉट एबल टू वर्क माझं मेंटल फटीगमुळे, तर तो मेंटल इलनेस. आणि समोरचा व्यक्ती जे मलाकरता बघून म्हणत आहे, आता ऑब्व्हियसली त्याच्याकरता खूप अँगल्स आहेत की तो समोरचा व्यक्ती खरंच माझ्या भल्यासाठी म्हणतोय की मला टोमणा मारण्यासाठी म्हणतो आहे.
6: खूप सुंदर पॉइंट बोलला.
7: बिलकुल, तर हेही गरजेचं आहे, कारण काही फक्त टोमणे मारायलाही असे अनुभव येतात आपल्याला की तो फक्त म्हणतो आज तू बरा नाही दिसत आहे, किंवा चढवण्यासाठी म्हणतो की आज तू तर खूप भारी
6: आहे, मोरल वीक करायचं.
7: एक्झॅक्टली.
6: बरं अनुज, मला एक सांग, रुटीन चेकअप करणं गरजेचं आहे का हेल्दी फॅमिलीला? ज्यांना आजार आहे त्यांनी ते करायलाच पाहिजे, पण आजकाल जे येतं की 100 टेस्ट 2000 रुपयात 1000 टेस्ट 500 रुपयात असं काय काय जे येतं, तर रुटीन टेस्ट करणं प्रत्येकाने गरजेचं आहे का जर फॅमिली हिस्ट्री असेल तरच करायला पाहिजे?
7: रुटीन चेकअप, परत मी त्याला शब्द फॅड वापरेल, खरंच गरज नाही. अबव 40 वन्स अ इयर इलनेस नसेल तर रुटीन करा, तेही तुमच्या डॉक्टरने जे रेकमेंड केलेले आहेत तेवढेच करा, नंबर एक. नंबर दोन, लोकांचा त्याच्यामागे विश्वास काय असतो, मी कालच सर्व माझ्या टेस्ट केलेल्या आहेत किंवा फॉर एक्झाम्पल महिन्याभरापूर्वीच केलेला आहे आणि मी दाबून सर्व गोष्टी खाईल कारण माझा टेस्ट सर्व नॉर्मल आहे, हे सगळ्यात डेंजरस आहे आणि त्याच्यामध्येच घात होतो. महिन्यापूर्वीचा टेस्ट माझी शुगर नॉर्मल आहे, मी सगळं काही करू शकतो, मी 2 डबे आईस्क्रीमचे खाऊ शकतो, ही मनात भावना येते आणि तिथे आपला घात होतो. त्यामुळे ती भावना त्या मागची चुकीची आहे आणि योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेऊन तेवढ्याच टेस्ट करणं गरजेचं आहे.
6: बरं, आता आपण कोरोनाचा पिरियड पाहिला, त्यावेळी लोक खूप अवेअर झाले होते हेल्थच्या बाबतीत, फूडच्या बाबतीत, बाहेर खाण्याच्या बाबतीत, न खाण्याच्या बाबतीत, आणि ते हळूहळू जसं रिलॅक्स होत गेलं तसं लोक पुन्हा पहिल्यासारखे झाले, तर त्यावेळेस तू काय सांगणार आता?
7: बाहेर खाणं आता कसं आहे, आता बऱ्याचदा सल्ला विचारतात की आम्ही बाहेर कधी खाऊ शकतो का. आता मी पण एक इव्हॉल्विंग पॅरेंट म्हणून मी पण माझ्या मुलाला बघतो, मी स्वतः पण त्या फेजमधून गेलेलं आहे, त्याच्यामुळे 100% बाहेर न खाणं हे खरंच कठीण आहे आजकाल. सो आय विल से आपण प्रत्येकाच्या घरानुसार त्याच्यानुसार नियम करून वन्स अ वीक अँड दॅट टू हेल्दी फूड, बाहेरचं जरी खायचं झालं तरी सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे एकदम स्ट्रीट फूड किंवा एकदमच नुसतं बर्गर असं न खाता वी कॅन चूज अ बेटर प्लेस दॅन एनिथिंग एल्स.
6: बरं, आजकाल हे जे आलंय B12 आणि व्हिटॅमिन डी ते सगळ्यांच लो असतं, त्यामुळे प्रत्येक जण सेल्फ मेडिकेशन करतो, तर B12 आणि व्हिटॅमिन डी घ्यायलाच पाहिजे का, आणि सप्लिमेंट्स बद्दल तुझं काय मत आहे?
7: B12 व्हिटॅमिन डी हे आपलं कमी आहे म्हणून सप्लिमेंट वेड्यासारखं घेणं हे सगळ्यात चुकीचं आहे. तुम्हाला सिम्पटम्स आहेत का,
6: म्हणजे तुझा रिपोर्ट काही असो सिम्पटम्स नसतील तर?
7: बरोबर, समजा फॉर एक्झाम्पल सिम्पटम्स मला येतीलच, फॉर एक्झाम्पल मला B12 जर खूप कमी आहे तर माझं चिडचिडपणा वाढणं, माझं हातापायला मुंगा येणं, हे सिम्पटम्स मला आलेले असतात,
6: यायलाच पाहिजे,
7: यायलाच पाहिजे, तर तेव्हा ऑब्व्हियसली आपण ट्रीटमेंट घेतोच. पण जे नुसतं मी व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही म्हणून माझं B12 कमी आहे म्हणून घेर आहे दबादब गोळ्या, हे चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये मीडियावर पण बऱ्याचदा दाखवलं होतं की XYZ गोळी तुम्ही घ्या तुमचं B12 कमी असेल, तर आय थिंक ते सुद्धा चुकीचं आहे कारण एक्सेस ऑफ सम अमाऊंट इज ऑलवेज हार्मफुल. तसंच व्हिटॅमिन डी बाबतीत पण आहे, हो त्याच्या बाबतीत आपण चुकतो, आपण सन एक्सपोजर करत नाही. सन एक्सपोजरच्या बाबतीत आपलं असं मत होतं की सकाळचं कोळवून अंगावर घ्या, पण ते चुकीचं आहे. इनफॅक्ट आपण कुठलं अंगावरून घेतलं पाहिजे 11 ते 3 मधलं, आणि तेही किती वेळ, अर्धा तास. शक्य आपल्या उन्हामध्ये थांबणं कधीच शक्य नाही, म्हणजे आपण अर्धा तास या उन्हात राहू शकतो का? आपण फटिगू, आपल्याला बाकी गोष्टी होतील, त्याच्यामुळे ते इम्पॉसिबल आहे. जर कमी असेल तर ट्रीटमेंट घ्या, नसेल तर जेवणात ना आपल्याला रोजचं भेटतं ना, त्याच्यावर आपण का नाही डिपेंड राहू शकत. फॉर एक्झाम्पल नागली आहे, नाचणी आहे, ड्रम स्टिक्स आहेत, हे आपल्याला कॅल्शियमचे सोर्स आहेत ना, ते का नाही घ्यायचे? गोळीच का घ्यायची? सप्लिमेंटच का घ्यायचे?
6: म्हणजे अन्नाकडे औषध म्हणूनच बघितलं पाहिजे.
7: अगदी बरोबर, आणि सकस आणि संपर्क आहारच गरजेचा आहे. परत मी याच्याकरता सांगेल की जे आजी म्हणायची अगदी तेच बरोबर आहे.
6: बर, आता एक वेगळा प्रश्न, आजारी तुम्ही झालात तर अंगावर किती वेळ काढायचं आणि डॉक्टरांकडे जायला पाहिजे हा डिसिजन कधी घ्यायचा? काही काही लोक असे आहेत की शिंकाले की डॉक्टरकडे जातात, काही काही लोक असे आहेत 5-5 दिवस ताप आहे पॅरासिटामॉल दुकानात घेऊन येतात आणि ते टाइमपास करतात.
7: हो, आता रिसेंटचा माझ्या मित्रासोबत घडलेला किस्सा सांगतो. 5 ते 7 दिवसापासून त्याला चेस्ट बर्निंग होत होतं, 52 एज त्याचं, सुद्धा डायबेटिक हायपरटेन्शन. त्याच्या मुलीचं साखरपुडा होता रविवार. 5-7 दिवसापासून ऍसिडिटी होत होती म्हणून ऑब्व्हियसली सेल्फ मेडिकेट त्यांनी केलं, ऍसिडिटीच्या गोळ्या. रविवारी त्याचं फंक्शन झालं आणि सोमवारी सकाळी त्याला सिव्हिअर चेस्ट पेन झालं, त्या चेस्ट पेन करता त्याला अटॅक म्हटलं गेलं आणि त्याची एंजिओप्लास्टी करावी लागली. हे माझ्या आत्ता रिसेंटली घडलेलं माझ्या मित्रासोबतचा किस्सा आहे. तर हे किती अंगावर काढण्यासारखी गोष्ट आहे की त्याला ऍसिडिटी होते आणि हे कॉमनली आहे, मला चेस्ट पेन होतं म्हणजे मला ऍसिडिटी होतं आणि ऍसिडिटीच्या गोळ्या घेऊन घरी थांबणं आणि नशीब की त्याला तरी वेळ भेटला. काही लोक आम्हाला रात्री झोपलेले असतात आणि सकाळी उठलेले नसतात, आम्ही त्यांना डिक्लेअर डेड करतो. तर कुठलाही सिम्पटम असो, तुम्हाला जर तो तुमच्या रुटीनपेक्षा वेगळा वाटत असेल किंवा असह्य वाटत असेल तर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. मेडिकलमधून डायरेक्ट गोळा घेऊ अजिबात नाही.
6: आता एक नाजूक प्रश्न पण प्रॅक्टिकल प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो, डॉक्टर कसा निवडावा?
7: हो,
6: डॉक्टरांबद्दल एक भीती सामान्य लोकांमध्ये अशी आहे की उगाच खूप टेस्ट सांगतात, उगाच खूप ऑपरेशन्स करायला लावतात, त्यांचं काहीतरी हे असतं. त्यामुळे असा डॉक्टर पाहिजे. आणि हा अनुज मी तुला मुद्दाहून मी तुला दरवेळेला बोलवण्याचं कारणच हे की तू खूप प्रामाणिक माणूस आहेस. तर डॉक्टर निवडावा कसा? कारण डॉक्टरकडे गेल्यावर असं वाटतं की आपण पूर्ण विसंबून राहा. असा डॉक्टर मला माझ्याकडे हवा, माझा ओळखीचा असावा की ज्याच्यावर मी विसंबून राहू शकू. की त्याने सांगितलं उठ उठ बस बस, तो माझ्या योग्यतेसाठीच करणार. तर कसा डॉक्टर निवडावा?
7: बघा, डॉक्टरांवरचा विश्वास मला वाटतं हा पेशंटला सगळ्यात जास्ती

0: बरा करणारा फॅक्टर आहे. म्हणजे जर तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून गेलात तर तो आजार नक्की बरा होईल. आणि सगळ्याच प्रकारचे डॉक्टर आपल्याला बरं करण्यासाठीच तिथे बसलेले आहेत, कुठला चुकीचा सल्ला देणार नाही. पण हो, जजमेंट चुकू शकतं एक्सपिरियन्सनुसार, हे मात्र फॅक्टर आहे. फॉर एक्झाम्पल, तो यंग आहे म्हणून तो अनएक्सपिरियन्स्ड आहे असंही म्हणणं चुकीचं आहे, आणि खूप एजड आहे म्हणून तो बरोबर आहे हेही म्हणणं चुकीचं आहे. याच्यामध्ये प्रत्येकाचं जजमेंट आहे, विच व्हेरीज पर्सन टू पर्सन, पेशंट टू पेशंट. कोणी चुकीचा सल्ला किंवा अति टेस्ट करण्याचा सल्ला हा मुद्दामून देत नाही, तर त्याच्या जजमेंटनुसार तो देतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे डोकं दुखणारे पेशंट आज दिवसामध्ये 10 पेशंट आलेत. मी तर 10च्या 10ना MRI सांगेल का? नाही. माझ्या एक्सपिरियन्सनुसार आणि पेशंटच्या सिमटम्सनुसार मला वाटलं की नाही, हा त्याचं हेडेकचा जो फॅक्टर आहे तो मला इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे, कारण याची तीव्रता आणि हा फॅक्टर मला वेगळा वाटतो, याला आपण स्कॅन करणं गरजेचं आहे. हे मी माझ्या प्रॅक्टिकल उदाहरणातून सांगतोय. तर त्याला मी हो येस MRI सांगणं गरजेचं आहे. पण बाकीचे जे 8 पेशंट आहेत त्यांना, ज्यांना मी MRI नाही सांगत आहे, ती माझी खरी क्वालिटी आहे की त्यांना MRI न सांगणं. तिथेच तर माझी न्यूरोलॉजी खरी काम करते, की ज्याला मी क्लिनिकली बघून सांगू शकतो की नाही तू या गोळ्या घे, तू बरा होशील. आणि तो जो एक पेशंट आहे त्याला मी जर MRI न सांगणं हेही चुकीचं आहे, आणि 10च्या 10ना MRI पाठवणं हेही चुकीचं आहे. तर हीच खरी क्लिनिकल प्रॅक्टिस आहे. येस, आणि ही खरी क्लिनिकल प्रॅक्टिस आहे की जिथे मला माझं पणाला लावावं लागतं की याला हे करणं गरजेचं आहे.
1: आणि आजकाल असंही म्हटलं जातं की आजकाल डॉक्टर टेस्ट खूप सांगतात, डायग्नोसिस करत नाही. याच्याबद्दल काय मत आहे तुमचं?
0: याच्याबद्दल मी पहिले 2 फॅक्टर सांगतो. जेव्हा मी डॉक्टर नव्हतो आणि जेव्हा मी डॉक्टरांकडे जायचो, फॅसिलिटीज खूप कमी होत्या, हा एक फॅक्टर होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एका खेडेगावात होतो आणि जर मला फॉर एक्झाम्पल स्ट्रोक झाला असेल तर मला ऑल द वे मुंबईला जावं लागायचं ट्रीटमेंट घेण्याकरता, किंवा पुण्याला जावं लागायचं ट्रीटमेंट घेण्याकरता. फॉर एक्झाम्पल, मला स्कॅनच करायचं आहे तर मला मुंबईला जावं लागायचं. त्याच्यामुळे आपण तेव्हा शॉर्ट याच्यामध्ये जेवढं शक्य तेवढं करू शकत होतो, आणि त्याच्यामध्ये बरेच जीव पण बहुधा गेलेले असतील कारण मी नाही सांगितले म्हणून. पण आता जर माझ्याकडे फॅसिलिटी आहे, फॉर एक्झाम्पल माझ्या गावामध्येच जर आज सिटी स्कॅन उपलब्ध आहे आणि मला वाटते की याला मेंदूचा मार लागल्यानंतर आत रक्तस्राव असेल, तर मी सिटी स्कॅन का करू नये? जर त्रास निघाला, जर तो बरा होत असेल, तर त्याला किती उत्तम ट्रीटमेंट भेटू शकते. किंवा दुसरा पर्याय, नसेल त्रास तरी आपण तो सेफ राहू शकतो की हे गोळ्यांनी बरं होईल. तर आपण फॅसिलिटीचा फायदा घेत आहोत असा विचार करणं गरजेचं आहे, रादर दॅन त्याला आपण अननेसेसरी टेस्ट करून घेण्याचा जो आपण कधी कधी विचार करतो तो मला वाटतं चुकीचा आहे. आपण त्याला फायदा आपल्या बॉडीच्या ट्रीटमेंटच्या चांगुलपणासाठी घेत आहोत.
1: वा अनुज, म्हणजे मी तुला बोलवलं किती योग्य केले होते ना, कारण मला आय नो व्हॉट यू आर. अनुज, बोलता बोलता अर्धा तास झाला. माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, महत्वाचं मी तुला ज्याच्यासाठी बोलवलंय, युअर स्पेशालिटी मेंदू आणि मणके विकार तज्ञ न्यूरोलॉजिस्ट आहे तू, तर आपण नेक्स्ट संडे ह्या विषयावर बोलूया.
0: चालेल.
1: मंडळी, काही गरज असेल तर फोन करा 8380016512 83 800 16 512.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर, नाशिक.
4: या चित्रपटामधलं इंदू जैन यांचं गीत आता ऐकूयात. हे गीत गायलं आहे हेमंत शुक्ल यांच्यासोबत, संगीतकार राजकमल यांनी.
5: पागल
6: बादल
5: काजल
6: छमछम पायल

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एने रेसिडेंशियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901।
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300-16512 आणि 0253-247-2626 या क्रमांकावर।
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला म्हणजे माझी सुटका झाली।
4: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे अपराधी या चित्रपटामधलं। हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही.
3: होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
4: देश का दुश्मन या चित्रपटामधला आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. संगीतकार सोनी कोमी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7190
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत संगीतकार बप्पी लहरी यांच्या आवाजात. बादल या चित्रपटामधलं हे गीत आहे अंजान यांचं.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: खास नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया जागीर या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.
4: अरे अरे रे अरे रे रे अरे ये क्या भूल भुलैया रे.

0: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788 लता
2: मंगेशकर यांनी गायलेलं चैताली या चित्रपटामधलं गीत, आनंद बक्षी यांची शब्दरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅलेलाल यांनी.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर डॉट जीओव्ही डॉट

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। सावित्री अभ्यकसच्या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। नेहमीप्रमाणेच आणखीन एका उत्साही शिक्षिकेला तिचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आणि अर्थातच अबॅकसचा विषय आहे तेव्हा अबॅकस बद्दलचं तिचं असलेलं मत किंवा अबॅकस मध्ये आता तिचा कसा सहभाग आहे आणि ती कशा पद्धतीनं हे सगळं पुढे नेते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, अर्थातच सावित्री अबॅकसच्या। सध्या आपल्या कार्यक्रमात आपण फोन इन मुलाखती घेतो आहोत, टेलिफोनच्या माध्यमातून मुलाखती घेतो आहोत आणि त्याच अनुषंगानं आज बुलढाणा इथून आपल्याशी टेलिफोनच्या माध्यमातून संवाद साधतात सौ मंगला इंगळे मॅडम आणि त्यांच्याशीच आज आपण सविस्तर चर्चा करून त्यांच्याबद्दल आणि अबॅकस बद्दल जाणून घेऊया। मंगलाताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात।
6: थँक्यू।
4: सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। बुलढाणा सारख्या शहरात राहून तुम्ही छान तिथं काम करताय अबॅकसचं आणि इतरही तुमचं जे काही कर्तृत्व आहे ते आपल्याला याच्यातनं अर्थातच आता जाणून घ्यायचं आहेच, पण थोडंसं मला असं विचारायचं की बुलढाणा सध्या कसं तिथे वातावरण आहे? मला वाटतं बऱ्यापैकी उष्ण आणि रखरखीत असा तो भाग आहे, तर सध्या उन्हाळ्याची काय परिस्थिती आहे?
6: सध्या आता कसं मे मध्ये प्रचंड ऊन होतं इथे, पण आता क्लायमेट थोडं चेंज झालेलं आहे, म्हणजे फार असं ऊनही नाही आहे आणि थोडंसं हवामान मध्ये बदल आलेला आहे थोडासा, म्हणजे असं वातावरण असं गरमाहट नाहीये।
4: बर बर बर, अच्छा। आणि आपल्या मूळ विषयाकडे येण्यापूर्वी मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेलच, तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
6: तसं मी मूळ बुलढाण्याचीच आहे मॅडम।
4: बर,
6: म्हणजे माझं माहेर जे आहे ते माहेर माझं जामनेर आहे आणि सासर जे आहे ते बुलढाणा आहे।
4: अच्छा, आणि आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे, कुठे झालेलं, म्हणजे लग्नाच्या आधी लग्नानंतर कसा हा प्रवास होता?
6: माझं ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण मी धुळ्याला केलेलं आहे, माझे वडील एमएससी मध्ये होते त्यामुळे त्यांची ट्रान्सफर तिथे धुळ्याला होती, तर धुळ्याचे मात्र तिथे कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि त्यानंतर मग मी एमए करायचं, तर मी अमरावती युनिव्हर्सिटी मधून एमए फर्स्ट केलेलं आहे।
4: अच्छा, अरे वा, म्हणजे लग्नाच्या आधी तुमचं शिक्षण पूर्ण झालंय?
6: हो, लग्नाच्या अगोदर शिक्षण पूर्ण झालं, ग्रॅज्युएशन पर्यंतच अगोदर लग्नाच्या अगोदर झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर एमए करायचं होतं तर एमए मी इकडे केले लग्नानंतर अमरावती युनिव्हर्सिटी।
4: बर बर, अच्छा। एमए आपण कुठल्या विषयात केलंय?
6: इंग्लिश लिटरेचर।
4: अरे वा, खूपच छान, आपल्याला साहित्याची आवड आहे। बर, मग इंग्लिश निवडावं किंवा म्हणजे मराठीतही भरपूर साहित्य संपदा आहे, हिंदी सुद्धा आहे, मग इंग्लिश मध्येच एमए करावं असं का वाटलं?
6: कारण की ना पहिल्यापासून मला की असं वेगळा सब्जेक्ट, म्हणजे प्रत्येकाला इंग्लिशची भीती वाटायची आणि मग ज्या विषयाची भीती वाटते त्याच विषयामध्ये का नाही आपण करायचं, का तो वेगळा विषय असं मला पहिल्यापासून वाटायचं, मग ती जिज्ञासा होती आणि पहिल्यापासून ते वर्ड्स इंग्लिशचे वर्ड्स बघणं त्या वर्डचं मिनिंग शोधणं ही एक हॅबिटच होती माझ्यामध्ये, त्याच्यामुळे तो विषय मला एवढा इझीच जायचा की मला असं तो कठीण म्हणून वाटलाच नाही, पण ज्या माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या त्यांना तो विषय फार हार्ड वाटायचा, मग मी ज्यावेळेस ते करायला लागले तर तो मला इझी वाटायला लागलं आणि आवड निर्माण झाल्यामुळे मग मी त्याच्यामध्ये इंग्लिश लिटरेचर निवडला एम ए साठी।
4: बर बर, अरे वा, खूपच छान। आता इतकं सगळं जाणून घेतल्यानंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया, ते म्हणजे अबॅकस। मला एक सांगा की आपण जेव्हा एम ए पूर्ण केलं इंग्लिश सारख्या छान विषयात ना, तेव्हा काही आपण नोकरी वगैरे केली होती?
6: नाही, मी नोकरी केली नाही, माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की मला मुलांना शिकवायचं होतं, मग ते स्वप्न कसं पूर्ण करायचं, मग जॉब तर करू शकत नव्हती कारण जॉईंट फॅमिली होती, मग माझ्या मित्रांनी मला सल्ला दिली की तू क्लासेस का नाही सुरू करत, क्लासेस तू तुझं स्वप्न पूर्ण करू शकतेस, तू म्हणजे क्लासेस जर स्टार्ट केले तर मग तू क्लासेस मध्ये मुले येतील आणि तू ते स्वप्न तुझं पूर्ण होऊ शकते. मग क्लासेस घ्यायचे कुठले हा प्रश्न होता, म्हणजे रेग्युलर क्लासेस घ्यायचे की एक्स्ट्रा काही कुठले क्लासेस घ्यायचे. मग मला माझ्या म्हणजे आमच्या इथे माझी भावाची मिसेस आहे, अबेकसची ट्रेनिंग तिने कम्प्लीट केलं होतं.
4: बर, अरे वा.
6: हा, तिने ट्रेनिंग कम्प्लीट केलेलं होतं. मग तिचं आम्हाला म्हणजे ऍक्च्युली मला तशी बेसिक आयडिया अबेकस म्हणजे काय होती. मग माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तू का नाही अबेकसची क्लासेसची ट्रेनिंग घेते आणि ते ट्रेनिंग कम्प्लीट आहे तर तू ही क्लासेस सुरू करू शकतेस.
4: बरोबर.
6: हा, तर मग तिच्याकडनं पूर्ण पहिले बेसिक आयडिया घेतली की अबेकस म्हणजे काय कसं वगैरे. आणि अशातच मला योगी गुंजाल मॅडम भेटल्या, जसं आपल्याच ब्रेन ट्रेनच्या ज्या आहेत त्या जॉईंट्स मॅडम, तर त्यांचा नंबर मला भेटला. मग मी त्या मॅडमशी कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी मला नरेंद्र निकुम सरांचा नंबर दिला. सरांच्या वर्षाला ट्रेनिंग बॅचेस चालू असतात तर तुम्ही त्या ट्रेनिंग बॅचेसला जॉईन व्हा, तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे कसं काय कुठून. पूर्ण सर आपल्याला पूर्ण डिटेल नॉलेज देतात आणि आपण लगेच विदिन समजा आपली बॅच कम्प्लीट होत नाही तर आपण क्लासेस स्टार्ट करू शकतो म्हणून.
4: बरोबर.
6: तर मग ज्यावेळेस मला नरेंद्र निकुम सरांशी बोलली, त्या सरांशी बोलल्यावर त्यांच्या बोलण्याने एवढा प्रभाव पडला की सरांनी मला बॅच स्टार्ट करण्याची जी डेट दिली त्या डेटच्या अगोदरच मी सरांना फोन केला की सर आपली

0: स्टार्ट होणार आहे ना, तर
1: हा
0: सर म्हणे हो जुलै लगेच स्टार्ट. आणि फक्त 3-4 महिन्यामध्ये आमच्या सरांनी समजा फर्स्ट 4 लेवलचं ट्रेनिंग कम्प्लीट केलं आणि मी लगेच क्लासेस स्टार्ट केले.
1: क्या बात आहे, खूप छान. तुमची मला वाटतं स्वतःची ती एक इच्छाशक्ती होती की तुम्हाला काहीतरी करायचंय, आणि त्या दृष्टी जेव्हा तुम्हाला संधी मिळाली तेव्हा त्या संधीचा तुम्ही पुरेपूर वापर केला. आणि फक्त शिक्षण घेऊन तुम्ही थांबला नाही, तर ते तुम्ही चटकन अंमलात सुद्धा आणलं, मुलांना शिकवायला सुरुवात केली. कुठेही ब्रेक न होऊ न देता, कुठलाही गॅप न जाऊ देता सगळं सुरळीतपणे तुम्ही स्वतः सुरू केलं.
0: हो हो, म्हणजे मला याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची, योगीताईंची, नरेंद्र निकुम सरांची साथ भेटली आणि या साथमुळेच मी हा क्लास डेव्हलप करू शकली. आणि मेन की नाही, आपल्याला जे काही स्वप्न पूर्ण करायचं असतं ना, त्याच्यासाठी गुरुची फार आवश्यकता असते. गुरु योग्य भेटला ना तर आपली दिशा, आपल्याला ती दिशा परफेक्ट ठरत असते ना, आपण तो आपण जे ठरवलेलं आहे ते कम्प्लीट करू शकतो. तर मी यात नरेंद्र निकुम सरांचं खूप म्हणजे खूप मनापासून धन्यवाद मानेल की माझं अस्तित्व सिद्ध करण्याचा चान्स त्यांनी मला दिला.
1: नक्की.
0: आणि त्याच्यातून आज क्लास स्टार्ट केलेले आहे, त्या क्लासच्या बेसवर आज जर माझ्याकडे 40 मुलं शिकतायत, तर म्हणजे जे स्वप्न आपण करू शकत नव्हतो ते केलं, तर तो आनंद मी शब्दातही व्यक्त नाही करू शकत की मी काय काय सरांनी मला हे केलेलं आहे.
2: आज क्लासेसमुळे माझी ओळख बुलढाण्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत मंगला इंगळे ॲबकस टीचर म्हणून झालेली आहे.
1: खरं खरे खूप छान, तो आनंद तुमच्या बोलण्याचा सुद्धा आम्हाला जाणवतो. आणि खरोखर जर आपल्याला काही करण्याची जिद्द असेल तर मार्ग आपोआपच सापडतात, आणि ती सापडलेली किंवा ती समोर आलेली संधी स्वीकारणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते, जी तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरली. तुम्हाला नरेंद्र सरांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं, मिस्टरांचा पाठिंबा होता, घरातला पाठिंबा होता, आणि त्या बळावरती आता 40 विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षणाचं हे ज्ञानदानाचं काम करत आहात. खरोखर तुमचं खूप मनापासून कौतुक आहे. मग हे विद्यार्थी म्हणजे तुमच्या घरी येऊन शिकतात की तुम्ही ऑनलाईन शिकवता, कशा पद्धतीने शिकवताय?
0: नाही, मी पहिले ऑफलाईनच क्लासेस घेत होती, पण मला आता ज्यावेळेस मी ऑफलाईन क्लासेस घ्यायला लागली आणि मग क्लास मधल्या एका म्हणजे एका विद्यार्थ्याच्या आईची ट्रान्सफर कोल्हापूरला झाली, मग त्याच्या आईला टीचिंग फार आवडलेलं होतं, मग त्यांनी मला म्हटलं की मॅडम तुम्ही ऑनलाईन बॅच का स्टार्ट करत नाही, कारण आम्हाला कंटिन्यू क्लासेस ठेवायचे आहेत. मग त्यांच्यामुळे मी ऑनलाईन क्लासेस स्टार्ट करायला लागली. आता अगदी 2 महिने झाले मी ऑनलाईन क्लासेस पण घेते.
1: क्या बात आहे. काय वाटतंय जेव्हा स्वतःला हे जे स्वप्न तुमचं सत्यात उतरलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलेलं समजतंय हे म्हटल्यावरती आणखीनच आपल्याला हुरूप येतो, काय भावना आहे त्या सगळ्याबद्दल?
0: म्हणजे मॅडम माझं मी मला की नाही जे शिकवण्याचं माझं स्वप्न होतं ते स्वप्न तर पूर्ण झालं, पण त्यातून तो आत्मिक आनंद भेटत असतो की ते विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि आपल्याला त्यांना शिकवण्याचा जो आनंद असतो तो आनंद शब्दातच व्यक्त नाही करू शकत मॅडम. मला इथं म्हणजे क्लासेस घेताना एवढा इंटरेस्ट असतो की ते मुलं ज्यावेळेस क्लासची बॅच संपल्यावर जातात ना, तर असं वाटतं की ह्या मुलांची कंटिन्यू बॅच आपण घ्यावी.
1: बर.
0: आणि आता असं वाटतंय की ज्या पद्धतीने नरेंद्र निकुम सर 2,250 विद्यार्थ्यांना 1 टाइम मध्ये ट्रेनिंग देतात, तर मला असं वाटतं की सरांचं आपण एवढं तर नाही करू शकत सर जितपत करताय, पण त्यानुसार आपण 100 विद्यार्थ्यांना तरी ऍट अ टाइम 1 टाइम शिकू शकू असं माझ्या मध्ये प्रेरणा मी तयार करण्याचा प्रयत्न करते.
1: नक्की नक्की, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्याच्यासाठी. आता तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की तुमचं एकत्र कुटुंब आहे, तर एकत्र कुटुंबामध्ये ह्या क्लासेसच्या वेळा आणि इतर जबाबदाऱ्या कशा पार पाडताय?
0: माझ्या सकाळी शेड्यूल मी कसं मी म्हणजे 5 वाजेपासून उठते, जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनाचा विचार करून मला त्यांचे मन सांभाळायचे आणि माझं स्वप्न पूर्ण करायचे, क्लासेस व्यवस्थित घेतले गेले पाहिजे. तर मी सकाळी उठून आपलं मुलींचा टिफिन वगैरे सगळं रेडी करते आणि 9 ते 10:30 पर्यंत मी फर्स्ट बॅच घेत असते. म्हणजे माझं सकाळचं शेड्यूल होऊन जो टायमिंग माझा असतो त्याच्यात 9 ते 9:30 साडे 10 पर्यंत फर्स्ट बॅच घेऊन घेते आणि त्याच्यानंतरची सेकंड बॅच मी आफ्टरनूनला घेत असते 5 ते 6:30 पर्यंत.
1: अच्छा, म्हणजे पूर्ण वेळ शिक्षणाला कुठेही तुम्ही इथे कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये, तर वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या वेळांमध्ये त्याला विभागून तुम्ही तुमचं काम चोखपणे पार पाडताय आणि शिवाय जबाबदाऱ्या सुद्धा छान पार पाडतायत. मला सांगा हे सगळं करताना अर्थातच कुटुंबाचा सपोर्ट फार महत्वाचा असतो, मिस्टरांचा उल्लेख तर तुम्ही केलातच, पण मग आणखीन काय सांगाल तुमच्या फॅमिली बद्दल?
0: माझी फॅमिली कोऑपरेटिव्ह आहे मॅडम. म्हणजे माझ्या सासूबाईंचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तू तुझ्या मुलींचं आणि मिस्टरांचं सगळं बघून तू व्यवस्थित क्लासेस घेऊ शकशील तर तू क्लासेस घेवा. तर मी त्यांना करून दाखवलं की मी क्लासेसच्या वेळा फॉलो करू शकते, घरातलं कोणाचं मन डिस्टर्ब करू देणार नाही, त्यांच्या सगळं जे गरजा आहे त्या मी व्यवस्थित पूर्ण करेन. आणि ते केल्यावर उलट त्यांनाच आनंद झाला की ही घर सांभाळून क्लासेस घेते, तर त्याही खुश आहेत. मिस्टरांनी तर मला माझं स्वप्न सिद्ध करण्यासाठी पाठिंबा केलाच होता आणि त्यात आता माझी मोठी मुलगी 10th ला मॅडम,
1: बर
0: तर ती एवढी कोऑपरेटिव्ह नेचर आहे की ती मला जर एखाद्या वेळेस मला विद्यार्थ्यांना समजा काही टीचिंग करायचं असेल आणि ऍट अ टाइम 10 विद्यार्थी असेल तर फिंगरिंग एक्सरसाइज घेण्यासाठी माझी मोठी मुलगी मला मदत करते की मम्मी मी सांगते त्यांना असं.
1: बर बर बर खूपच छान. तुझ्या मुलीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तिच्या यंदाच्या परीक्षेसाठी आणि खरोखरच खूप छान पद्धतीनं तुमचा हा शिकवण्याचा प्रवास सुरू आहे. मुळात घरात राहून सगळ्या जबाबदाऱ्यांना न्याय देऊन तुम्ही या गोष्टी करता आहात. खरोखर खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. एकीकडे स्वतःची ओळख, घरच्या जबाबदाऱ्या आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणं हा जो एक सुंदर त्रिकोण तुम्ही साधत आहात तो खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणखीन या क्षेत्रात पुढे काय करण्याची आपल्याला इच्छा आहे?
0: आता सरांची ऑनलाईन बॅच चालू असते तर सरांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही ज्यावेळेस अॅबकस वेदिक मॅथची ट्रेनिंग घेतो तर याबरोबरच सरांचे फोनिक्सचे पण आहेत क्लासेस, आणखीन क्यूबचे क्लासेस आहेत, हँड रायटिंगचे क्लासेस आहेत. तर त्या क्लासेसमध्ये पण मला समजा क्लासेसचे ट्रेनिंग घेऊन ते क्लासेसची ट्रेनिंग मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा आहे.
1: बर बर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सगळ्यांसाठी आणि खरोखर मनापासून अभिनंदन. अशा छान पद्धतीने तुमची प्रगती पुढे घडत राहो आणि तुम्हाला उदंड यश मिळत राहो अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आज तुम्ही वेळ दिलात आणि इतकी ही छान आपली मुलाखत रंगली, हा संवाद झाला, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, तुमच्या पुढच्या प्लॅनसाठी खूप खूप शुभेच्छा देते. मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं कुलवंत जानी यांची शब्दरचना गोला बारूद या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: नातेवाईकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89
3: प्रभा ठाकूर यांचं गीत घुंगरू या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी ह्याने.

0: घुंगरू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं कल्याण.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे बुड्ढा मिल गया या चित्रपटामधलं. गीत रचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं दिल दिवाना या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 5:30 PM मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-799.
3: चित्रपटामधलं टायटल सॉन्ग आपण ऐकणार आहोत. संतोष आनंद यांची गीतरचना, लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत, आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर, महेंद्र कपूर, शैलेंद्र सिंग, बन्नाळे आणि नितीन मुकेश यांनी.

0: हेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं, अलका याज्ञिक आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजात. हे गीत आहे घर घर की कहानी या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.
1: ऐकूया धनवान या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. संगीतकार पंडित

0: रोक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दफा 302 या चित्रपटामधलं गीत, इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाय प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: मगर ढलने लगा है, दिल में खौफ सा बैठ रहा है कि बिलाखिर ये हरण ही मुझे सीनों पे उठाए हुए एक घार में दाखिल।
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू।
3: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: खास नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासात पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-789-89-01

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901।
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद।
2: जरूर ऐका तर सोमवारी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर।
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बिखरे मोती या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: खास नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाभर हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2026 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल, डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल, डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात परवीन सुलताना आणि मीनू पुरुषोत्तम यांनी गायलेलं गीत. ऐकूया कैफे आझमी यांची गीतरचना. संगीत दिला आहे जयदेव यांनी आणि हे गीत ऐकूयात दो बूंद पाणी या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
3: सुरेश वाडकर मन्नाडे आणि विनीता मिश्रा यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना निदा फाजली यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

च्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आप आय बहार आई या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या. 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 5:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
3: कम्युनिटी रेडिओ आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ऐकूया अपना देश या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
7: सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
8: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
7: ते कसं?
8: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
7: बर,
8: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
7: स्मार्ट प्लॅन.
8: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
9: आपकी फरमाइश.

0: रसिका नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: नमस्कार.
2: नमस्कार, बोला.
1: रेडिओ विश्वास. आता तुमचं केंद्र ऐकतो. जय जय महाराष्ट्र माझं गाणं लागलंय. आणि मला एक गाणं द्यायचं होतं ताई. सुमन कन्याळकर नुकतेच गेले आहे आम्हाला सोडून. त्यांचे गाणं जिथे सागरा धरणी मिळते तुझी मी वाट पाहते, ते जरी नसलं लिंबोनीच्या झाडामध्ये चंद्र झोपला दबाई, आणि ते जरी नसलं ते तिच्या वनीची नाच लागा मोर, असं काहीतरी गाणं आहे ना.
2: त्याचं तिन्ही गाणी आहेत सर, तुम्हाला कुठलं असं ऐकायचं ते सांगा. तिने
1: कोणतं एखादा लावा सांगा, कारण त्यासाठी मला सगळी तिन्हीचे तीन आवडणारीच आहेत आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून.
2: बर. आता काय करताय सध्या सर आपण?
1: आपण नाशिकलाच आहे. मी तसा कुठला कर्नाटकचा तुमचा नेहमीचा स्रोत आहे, बेळगाव कर्नाटक. आणि आता मी आपल्या नाशिक MIDC शिंदे पळसे इथे मी आपली संस्था ब्लाइंड संस्था तिथं आहे. आता जेवायची वेळ झालेली आहे. तिथं आपण काट्या जोल पत्राळ्या वगैरे बनवतो.
2: अच्छा.
1: ते माल बाहेर विकला जातो आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी महिन्याला खर्चिक देतो. असे कुणी असले तर याव ही माझी विनंती आहे.
2: धन्यवाद.
1: ते कॉल घेतला.
2: हो, धन्यवाद.
1: हो, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो, विलास कोडे बोलतो ना वाटेल पासून.
0: हो बोला सर, बोला.
1: हे चालू घे रेकॉर्डिंग.
0: चालू आहे, चालू.
1: हा, माझं गाणं घ्या मराठी.
0: हो सांगा, कुठला ऐकायचं
1: आहे? आता सोनिया का दिनु वर्ष अमृताची गोळी.
0: बर बर बर, चालेल चालेल, ठीक आहे.
1: मराठी.
0: हो हो, ठीक आहे.

0: हॅलो.
1: हो नमस्कार सर, बोला.
0: आम्हाला गाणं देश आहे अवतार म्हणलं आमच्या प्यार में जीते प्यार में मरते जाऊन.
1: बर बर बर, चालेल.
0: अवतार पिक्चर मधलं.
1: हो हो,
0: नाव घ्या. विलास आहिरे, शकुंतला आहिरे, मंजुषा आहिरे, निखिल आहिरे, ऋषिकेश आहिरे, शास्तनगर शिडको.
1: बर बर, आणि काय करता आपण इकडे?
0: मी बस मध्ये कंडक्टर आहे, पंचवटी डेपो.
1: अच्छा, अरे वा. बर बर बर, छान.
0: हा म्हणतो.
1: बर बर बर, चालेल चालेल. ठीक आहे
0: ठीक आहे.

0: हॅलो
1: हॅलो परमेश मॅडम.
0: हो सर, हॅलो फरमाईश, बोला.
1: एक फरमाईश द्यायची होती.
0: बरं बरं, कुठला ऐकायचंय?
1: चित्रपटाचं नाव आहे जुनं मिलन.
0: बरं,
1: बोल गोरी बोल तेरा कोण बी.
0: चालेल सर, ठीक आहे सर,
1: धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: रेडिओ विश्वास.
0: हो, रेडिओ विश्वास सर, बोला.
1: आपली आवड मध्ये कॉल लागलाय ना?
0: हा, हो हो हो, बोला बोला.
1: नमस्ते, मी कृष्णा शिंदे बोलतोय मुंबईवरून. मी हा व्हिडिओ ऐकतो तर मला खरंच म्हणजे नॉनस्टॉप सर्व काही इथून गाणे ऐकायला मिळतात आणि बरंच काही शिकायला मिळतं. त्याबद्दल रेडिओ विश्वासचे सर्वप्रथम अभिनंदन आहे. ऐकायची रेडिओ विश्वास करणं खूप इच्छा आहे आणि नक्कीच ते रेडिओ विश्वास आपली टीम पूर्ण करेल.
0: नक्की नक्की सर. काय करता सर आणि आपण तिकडे?
1: मी आता सध्या नाशिकला काम करतो. शिंदे पळसे नाव ऐकलं असेल तुम्ही त्या ठिकाणी. त्या ठिकाणी सर ब्लाइंड संस्थेमध्ये काम करतो.
0: बरं बरं बरं, चालेल सर.
1: जी जी,
0: धन्यवाद.
1: ओके, थँक्यू.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार सर, बोला.
0: मॅडम, रिकॉर्डिंग असते ना गुरुवारी?
1: हो, चालू आहे ना सर.
0: चालू आहे का?
1: हो
0: तर मग मी आता रिकॉर्ड करता.
1: हो हो हो बोला तुम्ही, रेकॉर्डिंग चालू आहे.
0: अच्छा.
1: हां
0: नमस्कार मॅडम, मी दिनेश स्वाम बोलतोय, लिया तांडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथून.
1: बर बर, बोला बोला.
0: तर मला गाणं द्यायचं होतं.
1: हां, कुठला ऐकायचं आहे?
0: आपलं वन्स मधलं
1: हां,
0: गाण्याचं बोले आके तेरी बाहों में.
1: अच्छा अच्छा छान गाणं सुचवलं सर.
0: छान आवडतं मॅडम हा गाणं मला.
1: हो हो हो सुरेख गाणं आहे. आणि काय करता आपण तिकडे?
0: मी मोटर वायरिंगचं काम करतो, इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे माझ्या.
1: अच्छा, बरोबर. आणि आता जळगावला काय परिस्थिती सध्या उन्हाची?
0: ऊन तो लय जास्त आहे मॅडम इकडं आमच्याकडं.
1: बर बर, पाऊस वगैरे झाला की नाही अजून?
0: नाही, अजून पाऊस वगैरे नाही झाला. गरम
1: ठीक
0: होतोय
1: आहे.
0: जास्त.
1: हो हो उन्हाळा अजून तसा चालू आहेच आहे.
0: हो
1: चालेल चालेल, ठीक आहे सर, नक्की ऐकूया.

0: हॅलो
1: हॅलो, ते निमोनीचं झाड मागे ते गाणं लावाल का?
0: हो लावते ना. कोण बोलताय?
1: मी आरव बोलतोय.
0: हो का? कितवीत आहेस तू?
1: मी पाचवीत आहे. कधी लागेल?
0: लागेल की या रविवारी लागेल ना.
1: किती वाजता?
0: संध्याकाळी 5 ते 6 मध्ये.
1: ठीक आहे.
0: शाळा सुरू झाली का तुझी?
1: हो झाली.
0: कुठल्या शाळेत आहेस तू?
1: होरायझनला आहे मी.
0: बरं बरं बरं. मग आजीकडे आलाय काय?
1: हा, आजीकडे आलोय.
0: बरं बरं बरं, चालेल चालेल. कोणाच्या आवडीचं गाणं आहे?
1: माझ्या आवडीचं.
0: चालेल चालेल, ठीक आहे. नक्की ऐकूया रविवारी.
1: निमोनीच्या झाडामागे. हा
0: हो हो.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चर लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-799-8901।

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: हॅलो.
7: हा बोला.
6: रेडिओ विश्वास आहे?
7: हो, रेडिओ विश्वास समोर बोला.
6: हो, पहिले लागला होता पण म्हणून लागू राहिला.
7: अच्छा अच्छा, बोला बोला.
6: आपल्याला ते प्रदीप कुमार ते गाणं द्यायचंय.
7: बर, कुठलं?
6: दुसऱ्या का दुखडा दूर करणे वाले तेरे दुःख दूर करेंगे राम.
7: अच्छा, बर बर बर, चालेल सर, चालेल.
6: विशाल देवे परिवार.
7: हो हो हो, ठीक आहे, धन्यवाद.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

की गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-719.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89-01.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-800-16512 आणि 94-239-84 या क्रमांकांवर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्ष

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या. दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल, डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल, डॉक्टर संजय वराडे, प्रवीण.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभम कृती आणि स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा. संवादक रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 आपण ऐकणार आहात कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या कविता गायथाने. रात्री 11 आपकी फरमाईश या फोन इन कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत. 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार. सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत. 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल. संवादक पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश आयोजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो रूपरेषा आपण ऐकली आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 68। जय

श्रोते हो, मनाच्या श्लोकातील ध्यान योग म्हणजेच हे 10 श्लोक येतात. सकाळी लवकर उठावे, रामाचे चिंतन करावे, हे मनुष्याच्या कल्याणाचे आहे. सकाळी वातावरण प्रसन्न असते, रात्रभरात छान झोप झालेली असते, त्यामुळे मेंदू ताजातवाना असतो. अशा वेळी वृत्ती लवकर स्थिर होतात, मन एकाग्र होते. अशा शांत स्थिर प्रसन्न वातावरणात प्रभू रामांचे ध्यान केल्याने प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला मिळते. श्रोते हो, संसार हा नुसता शीण आहे हे समर्थांनी आधीच सांगून ठेवले आहे. अर्थकारण, राजकारण हे सर्व करता करता लौकिक मिळतो, प्रसिद्धी मिळते, यशही मिळते, संपत्तीही जमा होते, परंतु त्याचा क्षीण येतो. कधी कधी हे सर्व काही सोडून द्यावे असे वाटते ना. मग असे वाटल्यावर तो क्षीण दूर करण्यासाठी समर्थ आपल्याला उपाय सांगतात. तो उपाय म्हणजे प्रभातकाळी प्रभू श्री रामांचे ध्यान करावे, प्रभू रामांच्या रूपांची गुणांची आठवण करावी. कसे आहेत बरं माझे रामराया? तर रामराया सर्वांपेक्षा श्रेष्ठ बलशाली आहेत. त्यांच्या हातात धनुष्य आहे, कोदंडधारी असे माझे रामराया आहेत. अहो, अशा रामरायांना पाहताच सर्व लहान थोर मंडळी भीतात. अहो, अशा रामरायाला महाकाळ विक्राळ असा काळही थरारून घाबरतो. जिथे काळ थरथर कापायला लागतो तिथे यक्कश्चित मानवाची काय कथा. श्रोते हो, समर्थांच्या काळात यवनांच्या आक्रमणामुळे समाजातील लोकांचा आत्मविश्वास गेला होता. त्या काळी भारत भ्रमण केल्यानंतर समर्थांच्या लक्षात आले की समाज मन अतिशय अस्थिर झालेले आहे, समाजातील मनाचा आत्मविश्वास हरपला आहे. अनेक वर्षे या लोकांनी यवनांचे अत्याचार सहन केले आहेत. अशा परिस्थितीत समर्थांनी समाजाला बलोपासना शिकवली. जोर बैठका, सूर्यनमस्कार यांचे महत्व समाजाला पटवून दिले. हनुमंताची मंदिरे उभारून लोकांना एकत्र केले. अशा प्रकारे समर्थ आणि शिवाजी महाराज यांनी समाजाची अस्मिता जागी केली, समाजाला आत्मविश्वास मिळवून दिला. हा आत्मविश्वास मिळवून देत असताना राम बलशाली आहेत, कोदंडधारी आहेत, महापराक्रमी आहेत, अशा रामरायांना काळही घाबरतो असे समर्थ समजावून सांगत आहेत. अशा प्रभू रामरायाचे ध्यान केल्याने मनाचे बळ निश्चितपणे वाढते. प्रभू रामरायांचे वर्णन असे केले आहे, अभंग ठाण बाणले, गुणी धनुष्य ताणले, सपिच्छते सणाणिले, भूमंडळी दणाणिले, कृपावलोकनी भले, विशाळ नेत्र शोभले, सुवस्ती घेतली सुखे, नयेची बोलता मुखे, प्रचंड दंड दंडिले, वितंड दैत्य खंडिले. पराक्रमाच्या या अशा भावनेने समाज मग निर्भय बनला. श्रोते हो, आपण जर उपासना सोडून दिली तर भगवंताचे काय बिघडणार आहे बरं? काहीच नाही. अहो, आजारी माणसाने औषधे घेतली नाहीत तर त्याने डॉक्टरचे नुकसान होणार आहे का? तर नाही. भगवंताच्या पुढे मनुष्य यक्कश्चित प्राणी आहे याचे भान ठेवावे. मनाचा कणखरपणा येण्यासाठी बलशाली महापराक्रमी रामाचे चिंतन करीत जावे, प्रभू रामरायांच्या गुणांचे रूपाचे ध्यान करावे. नुसतेच ध्यान न करता त्याच्या गुणांना आत्मसात करून घेण्याचा प्रयत्न करावा, हेच खरे, नाही का? जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड। आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
5: अटी व शर्ती लागू।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
2: इतना अच्छा मौसम है और तुम्हें इन बीमारियों के अलावा और कुछ नहीं सोचता? गुलफाम साहब के फैन हो, कोई शायरी वायरी नहीं आती क्या?
3: बिल्कुल आती है, सुनाओ.
2: सुना.
3: अर्ज है, दवा भी काम ना आए कोई दुआ ना लगे, दवा भी काम ना आए कोई दुआ ना लगे, मेरे खुदा किसी को प्यार की हवा ना लगे. आदाब.

0: कहते हैं बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवां होता है। दिल की बातों को होंठों से नहीं कहते, ये फसाना तो निगाहों से बयां होता है।
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: विश्वास
1: टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आज कोणीतरी यावे, ओळखीचे व्हावे. मित्रांनो, पण हे जे कोणी येणार आहे ना आज, ते ओळखीचे आहेच आपल्या. कारण गेली कित्येक वर्ष, कित्येक दशकं नव्हे तर शतकानुशतके तो येतोय. आता थोडंफार मागपुढं होतंच, पण न चुकता 7 जूनला ओळखलत ना त्याला, होय मान्सून. आणि याच मान्सूनचं स्वागत करायला रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी. आणि मान्सूनची वाट पाहणारे आपण सगळेजण, उत्सुक आहोत, तयार आहोत. आपलं गाणंही तयार आहे, अहो ढोलही तयार आहे. उमळ घुमळ कर आई रे घटा,
1: हो उमळ घुमळ कर आई रे घटा.

ਮਾਂ ਨੂੰ ਫੜੇ ਹੋਰ ਮਰ

दो आखे बारा हात मधलं हे कृष्ण धवल गाणं, हे गाणं पाहणं सुद्धा मोठ्या आनंदाचा भाग आहे श्रोते हो. आभाळात इतस्तः लोळणारे काळे सावळे ढग, सोसाट्याचा वारा, कष्टकऱ्यांची लगबग, हे सगळं खूप छान वाटतं पाहायला. पण हे सगळं एकदम झालेलं नसतं मित्रांनो. संक्रांतीला म्हणजे 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि मग हळूहळू तापायला सुरुवात होते. जानेवारी फेब्रुवारी चालून जातात, पण मार्च एप्रिल मात्र कहर होतो उन्हाचा. 40 डिग्री तर सहज गाठतो पारा, पुढं तो आणखीनच चढतो. लाही लाही होते अंगाची. यावर्षी अकोला शहर तर जगातलं हॉटेस्ट प्लेस ठरलं. उन्हाच्या झळा अशा जणू आग लागली आहे. गर्मी ही गर्मी, पसीना ही पसीना, कारण जून का महिना.

ग्लोबल वार्मिंग. मित्रांनो, हे ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय हे आता सगळेच जाणतात. हे का होतं आहे तेही माहिती आहे आपल्याला. सिमेंटची जंगलं, बेसुमार वृक्षतोड, प्रदूषण, पर्यावरणाचा नाश, हे सगळं अगदी पाठ आहे आपल्याला. तरीही विकासापेक्षा विनाश भारी पडतोय आपल्याला. पण शेवटी निसर्ग आहे तो. मित्रांनो, जेवढा निर्दय तेवढाच कनवाळू. मेचा तडका संपतो आणि मग जून येतो. येतो काय? आलाय ओल्या पावलांनी. जून म्हणजे पावसाची वर्दी. कसा येतो हा पाऊस? मातीच्या वासात आणि मोती गुंफित मोकळ्या केसात. गा

आला जरा तो माणसात आला, पाऊस मज भेटण्या बर पावसात आला। वा, हा जून म्हणजे जणू नांदीच असते। कशाची? तर पुढच्या संगीत पावसाची। पहा ना, तारांगण सर्वही व्यापून गेले,

आला आला वारा संगे पावसाच्या धारा. खरंच हा पाऊस येतो ना तेव्हा संगतीला बरंच काही घेऊन येतो आपल्या. आषाढस्य प्रथम दिवसे याची चुणूक दिसायला लागते आतापासूनच. उन्हानं आणि उकाड्यानं हैराण झालेली माणसं जराशी थंड होतात, सुटकेचा निश्वास सोडतात. हा पाऊस येतो आणि बऱ्याच जणांना तो कामाला लावतो. पहा ना, शेतकरी शेतात पेरणीच्या तयारीला लागतात, छत्र्या रेनकोटांची आपल्याला आठवण होते, सुट्टीत बंद झालेली शाळा कॉलेजेस पुन्हा मग गणवेशातल्या मुलांची वाट पाहू लागतात. कवी लोक काय करतात, ते आपल्या पेनाचं टोपण उघडतात आणि रेडिओ टी व्हीवर मान्सून स्पेशल गाणी उघडू लागतात, बरसू लागतात. ओ सजना बरखा बहार आहे हे अप्रतिम गाणं ऐकल्याशिवाय चालतच नाही आपलं. पण आज मात्र आपण ऐकूया ये रे घना, ये रे घना.

नेहमीची येतो मग पावसाळा. मित्रांनो, हे आता तेवढं खरं नाही आहे बरं का. पाऊस कधी येईल, किती येईल आणि कुठे येईल काही सांगता येत नाही. त्याचा काही भरवसाच राहिला नाही. आपण बांधलेले अंदाज तो खोटेही ठरवतो कधी. आकाशात मेघ दाटतात, थंड वारे वाहू लागतात, पण क्षणात फिरूनी ऊन पडे असा नजारा होतो कधी. तर कधी निरभ्र आभाळ अचानक दाटून येतं.

मोठाले थेंब सुरू होतात आणि निसर्ग कवी महानोरांच्याच लेखणीतून घन ओथंबून येते घन ओथंब

मित्रांनो, या टपटप वरून आठवलं मला, बाहेरच्या पावसाची टपटप ऐकायला आली की छोट्यांचंच काय, पण आपलंही मन बाहेर धाव घेतं, निघून जातं दूर कुठेतरी. पहिल्या पावसात भिजून चिंब होण्याची मजा अशी सांगता नाही येणार. त्यासाठी भिजावंच लागतं चक्क. आणि एकदा का भिजलं की चिंब थरथरवलं, नभ उतरू आलं, नभ उतरू आलं.

दुसरं ते हो पाऊस. या एका पावसासोबत किती इतरही गोष्टी अशाच येतात. पहा ना, टपरीवरचा गरमागरम चहा, भजी, जुन्या आठवणी, पाऊस गाणी, कविता, कागदाच्या होड्या, ऑफिसला मारलेली दांडी, एखाद्या संध्याकाळी जमतील तशी सगळ्यांनी मिळून म्हटलेली गाणी, जिंदगी भर नाही भूलेगी ओ बरसात की रात, वगैरे वगैरे. मंडळी, तुम्हीही अशीच गाणी गात रहा. रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच तुम्हाला. बस गाते रहो. कधी बरखारानी जरा जमके बरसो असं फरमान सोडा, तर कधी घन घन माला नभी दाटल्या. शुभरात्री.

0: आपलं सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-1990.
3: या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक.
3: 788-799 रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शब्दरचना आहे फारुक कैसर आणि असद भूपाली यांची. आणि हे गीत ऐकूयात 7 सवाल या चित्रपटामधलं.

मनातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले मन्नाडे आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत चांदी सोना या चित्रपटामधलं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद, अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आजही आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत मंजुश्रीजी राठी. खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास.
1: नमस्कार सगळ्या श्रोत्यांना, नमस्कार. आपण धन्यवाद.
0: आपण अनेक प्रश्न घेतले. पुढचा प्रश्न मला असा आलेला आहे की मोबाईलचं ऍडिक्शन फार झालेलं आहे. पूर्वी आपण म्हणायचो की संध्याकाळी परवचा म्हणायला, शुभंकर ते म्हणायला, आजी आजोबा घेऊन बसायचे. आज आजीच त्या मोबाईलमध्ये गुंतलेली आहे, तर नातू काय करणार?
1: खरंय.
0: कसं हे ऍडिक्शन घालवता येईल?
1: तेच उत्तर असणार आहे माझं. आपण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक, हरिपाठ या गोष्टी जेव्हा आपण वाचतो, ध्यान, पूजा, नामजप, भजन, ध्यान या गोष्टी करतो, तर खरं काय आहे हे हळूहळू उलगडायला लागतं आणि मोबाईलमध्ये मग तेवढं आपल्याला रुची राहत नाही. कारण परत मोबाईल का घेतात हे आपण समजून घेऊया की हा खूप कॉमन प्रॉब्लेम झाला आहे की मोबाईल डिस्ट्रॅक्शन आहे. आजीपासून तर नातवापर्यंत, म्हणजे वर्षभराचा मुलगा पण त्याला मोबाईल देऊन टाकतात की बाबा बघ, रडू नको.
0: आणि मोठ्या कौतुकाने सांगतात, त्याला समजतं बरं का त्याच्यातलं.
1: खरंच आहे. आणि मला खरंच असं प्रश्न पडतो की मी काय उत्तर द्यावं त्यांना, ना की काय बोलावं. हो, तर खरं आहे असं. तर परत आपण एका श्लोकच्या माध्यमातूनच आपण ही गोष्ट थोडं उलगडून बघूया आणि डीपली बघूया. गीताचाच हा श्लोक, इव्हन मनाचे श्लोक पण खूप आहेत त्याच्यात. गीताचा मला पाठ आहे तर ते सांगू शकते. मनाचे श्लोकचे रेफरन्स मी पुढच्या ह्याच्यात देईन. मला पाठ नाही आहे पण अर्थ मला माहिती आहे की हे आहे. तर गीताच्या आपण मागच्या एका सत्रात बघितलं होतं, पण या प्रश्नाच्या संदर्भात आपण परत बघूया. तिसऱ्या अध्यायाचा 42 नंबरचा जो हा श्लोक आहे, इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियेण्य परम मनः मनसस्ते पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सह. खालती शरीर, सगळ्यात खालच्या पातळीचं, त्याचा जो मालिक आहे तो आहे इंद्रिय, त्याचा मालिक आहे मन, त्याचा मालिक बुद्धी, त्याचा मालिक आत्मा. तर आता मुलांना जे मोबाईल किंवा इव्हन आजी लोक मोबाईल घेऊन बसतात, आजोबा पण, म्हणजे आजीच का म्हणावं आपण, तर ते शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मापैकी कोणाला ते मोबाईल आवडतं आहे आधी हे समजून घेऊया. तर हे शरीरावरती तर परिणाम पडतो, पण ते त्यांचं मन आहे आणि त्यांचे इंद्रिय आहे हे ते तिथे जातात मोबाईलमध्ये. आणि याला जर का तुम्हाला हाताळायचं असेल, ट्रेन करायचं असेल, तर त्यांचा मालिक कोण आहे?
0: बुद्धी.
1: बुद्धी. तर बुद्धीच्या स्तरावरती आपण जेव्हा त्या व्यक्तीला समजून सांगतो, तर ऑटोमॅटिकली तो बुद्धी जो आहे तो जो सांगेल, कारण तो मालिक आहे, हा मनाचा मालिक आहे आणि मन हे इंद्रियांचा मालिक आहे, तर मालिक जे सांगणार ते तर डेडलाईन आहे ना. आता इथे तुम्ही जे सांगणार सगळ्यांना ऐकावंच लागतं ना. सो त्याच्यामुळे जे बुद्धी सांगणार ते मन ऐकणारच. किंवा एक आपण छोटंसं एक उदाहरण बघूया की समजा तीनच गोष्ट बघूया, इंद्रिय, मन, बुद्धी. इंद्रिय समजा तुम्ही, आपण एक तुलना करूया की ते पाच घोडे आहे, आपले पाच इंद्रिय. मन जे आहे ते मधलं लगाम आहे, ते घोड्यांना बांधलं आहे. आणि बुद्धी जी आहे हा तो सारथी आहे, सारथीच्या हातात ते लगाम आहे. तर आता मन कुठे जाणार? मन इंद्रियांकडे जाणार की मन जाणार बुद्धीकडे? तो मध्ये आहे. जसं रस्सी खेच हा एक गेम असतो ना, टग ऑफ वॉर, की त्याला खेचलं जातं. तर इथे दोन अपोनंट्स आहे, इंद्रिय आणि बुद्धी. मन तर बिचारा मध्ये लटकलेला आहे की इथे इंद्रिय पण खेचतंय मनाला आणि इथे बुद्धी पण खेचतीय मनाला. पण प्रश्न असा आहे की कुठे जाणार मग मन? तर श्रोत्यांनो विचार करा जरा की मन बघा कुठे जाणार, इंद्रियकडे जाणार की बुद्धीकडे जाणार? तर उत्तर एकदमच सोपं आहे की जो बलवान आहे तिथे तो जाणार. आता बलवान कोण आहे? तुम्ही प्रत्येक माणसाचं वेगळं असेल ना. कोणाची बुद्धी बलवान असेल तर त्याची, त्याचं मन बुद्धीकडे जाणार. आणि ज्यांनी इंद्रियांना बलवान केलं असणार आहे त्याच्या इंद्रियकडे मन जाणार. आणि आपण अजून एक श्लोक बघूया. इथे 6व्या अध्यायाचा 5वा नंबरचा श्लोक मध्ये भगवान कृष्ण सांगतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसायतेत आत्मैव ह्यात्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मनः। तर हे रिपु म्हणजे शत्रू, बंधू म्हणजे मित्र। तर कृष्ण भगवान सांगतात की उद्धरेदात्मनात्मानं, तू स्वतः स्वतःचं उद्धार करू शकतो मनामार्फत। आणि मनाला जर का इंद्रियांच्या अधीन केलं तर तुझ्या सगळ्यात वाईटात वाईट शत्रूपेक्षा पण तो वाईट शत्रू झाला तुझा। आणि जर का बुद्धीचं ऐकलं मनाने तर तो तुझा सगळ्यात चांगला मित्रपेक्षा पण चांगला मित्र होऊन जाणार आणि मग तुझं उद्धार होणार, उत्कर्ष होणार। तर आपण बेसिकली काय करायला पाहिजे, हे जे इंद्रिय आणि बुद्धी याच्यामध्ये जे टग ऑफ वॉर चालू आहे, रस्सीखेच चालू आहे किंवा स्पर्धा आहे, तर कोण सक्षम, आपल्याला सक्षम तर बुद्धीला करायचं आहे हे माहिती आहे, म्हणजे हे आत्ता कळतंय आपल्याला। आणि ते सक्षम कसे होणार हे बघूया आपण। तर साहजिक आहे, आपण समजा दोन झाड आहेत किंवा एक ते तण आहे काँग्रेस गवत आणि एक गुलाबाचं फूल आहे, वेगवेगळ्या प्लांटर बॉक्समध्ये आहे। आपण दोघांना खतपाणी दिलं तर दोन्ही चांगले होणार, पण जर का आपण ते तण आहे काँग्रेस गवत त्याला नाही टाकलं खतपाणी तर तो नाही होणार ना स्ट्रॉंग। तर तसंच आपण इंद्रियांना जर खतपाणी नाही टाकलं तर इंद्रिय नाही होणार बलवान। आज होतं काय आहे, खूप साऱ्या आयांना खास करून सगळे, म्हणजे खास करून कारण ते स्वयंपाक जास्ती करतात, असं वाटते की माझ्या मुलाला चिली मंचुरियन काय सोया चिली आवडतं, मंचुरियन आवडतं तर ते मी बनवून देते। तर ते हे लक्षात घेतलं पाहिजे की ती काय करती आहे, तर ती त्या मुलाचं इंद्रिय आहे त्याला बलवान करत आहे। मुलाच्याच पायावर कुल्हाडी चुकून मारली जात आहे थोडक्यात। आणि आपण काय करायला पाहिजे, तर आपण बुद्धीला स्ट्रॉंग केलं पाहिजे। आणि ही समस्या इतकी गंभीर होऊ शकते की मी जेव्हा इथे आर्किटेक्चर कॉलेजला HOD असताना पहिला वर्ष होता माझा, तर एकच बॅच होती आणि मी मोस्टली असायचे विजिटिंग टीचर क्वचित कधी। तर आम्ही ना एक सुरुवातीचा एक इंडक्शन प्रोग्राम घ्यायचो, खूप छान अफलातून मस्त असायचं ते, की ज्याच्यामध्ये आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, टीम बिल्डिंग, सेल्फ एस्टीम डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी घ्यायचो, गीता ॲप्लिकेशन सारखंच थोडंसं। तर त्याच्यात आम्ही त्या पहिल्या बॅचच्या मुलांना विचारलं होतं की तुमच्या स्टोरीबद्दल थोडंसं टीम बिल्डिंगसाठी। तर एका मुलीने सांगितलं की

0: 5 बार सुसाईड अटेम्प्ट किया है, 5 वेळा सुसाईडचं अटेम्प्ट केलंय. आणि मला तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं, अजून आठवत आहे, तर मला वाटलं की बापरे किती बिचारी मुलगी आहे, की काय वेळ आली असेल ना तिच्यावरती की तिला असं करायची वेळ आली. मग नंतर मी तिच्याशी अजून बोलले तिसऱ्या दिवशी, तर तिने सांगितलं की तिने कसं का केलं अटेम्प्ट, तर ते अगदी ऐकण्यासारखं आहे आणि आय ओपनिंग आहे सगळ्या पालकांसाठी, खूप शिकण्यासारखं आहे या गोष्टीत. तर तिने सांगितलं की मी माझ्या वडिलांबरोबर डायमंडच्या दुकानात गेले होते आणि मला एक डायमंड रिंग खूपच आवडली होती, इतकी छान होती, मला हवीच होती ती म्हणे, आणि नाही दिली म्हणे त्यांनी ती. मग तेव्हा पहिल्यांदा मी अटेम्प्ट केलं सुसाईड. दुसऱ्यांदा असं शॉर्ट सर्किट झालं होतं, घरातली एक बाहुली तिची होती, ती जळाली तेव्हा केलं. म्हणजे असे इतके क्षुल्लक कारण होते ना. आणि मग मी नंतर त्यांच्या आईवडिलांशी बोलले, तर जेव्हा तिचे वडील आलेत ना, तर मी मुद्दामून ॲज अ सायकोथेरपिस्ट आणि HOD आउट ऑफ कन्सर्न असं केलं. तिथे ती एकदा बेशुद्ध होऊन पडली होती, तर मला थोडं हे झालं की बापरे काय. तर तिच्या वडिलांशी बोलताना त्यांनी सांगितलं जे सगळ्या श्रोत्यांनी, सगळ्या पालकांनी खास करून ऐकावं आणि याच्यातनं शिकावं. तर त्या पालकांनी सांगितलं की म्हणे, मॅडम मैंने ना इसको राजकुमारी जैसे रखा है, बोले कभी इसको ऐसने कोई चीज मांगी है और मैंने नहीं दी, ऐसा कभी नहीं हुआ, बोले मांगने से पहले ही मैं दे देता था, पर मांगने के बाद नहीं मिली ऐसा कभी नहीं हुआ है. म्हटलं तिथेच तुमचं चुकलं हो दादा, की तिला नाही म्हणायची, नाही ऐकायची तिला सवयच नाही तुम्ही ठेवली आहे लहानपणापासून, की तिला नाही सांगा तुम्ही, कारण तुम्ही शेवटी तिचे इंद्रियांना तुम्ही बलवान करत आहात आणि इंद्रियांना बलवान नकोय करायला. म्हणून आपल्याकडे जी गुरुकुल परंपरा होती की मुलांना तुम्ही 5-6 वर्षांपर्यंत प्रचंड प्रेम द्या, आणि ते प्रेम दिल्यानंतर पण मग मात्र गुरुकुल पद्धतीमध्ये, जिथे हे ब्रह्मचर्याचे 25 वर्षामध्ये ते फाउंडेशन इयर आहे एका मुलाचे आयुष्याचे, त्याच्यामुळे तो घडतो पुढचे सगळे 75 वर्ष, समजा 100 वर्ष पकडले तर, ते या ब्रह्मचर्यावरती अवलंबून आहे. तिथे त्याला कष्ट करू द्या, तिथे त्याला इंद्रियांना बलवान नका करू, तिथे बुद्धीला बलवान करा. पहाटे 4 वाजता उठू द्या त्याला, अभ्यास अभ्यास म्हणजे सगळे आपले पुरातन काळातल्या गोष्टी मुख्य वाचू द्या, आत्ताचाही अभ्यास करा तेही गरजेचं आहे, पण पुरातन काळातल्या ग्रंथांना निग्लेक्ट नका करू, आपल्याला देवानी ऋषी मुनींनी प्रचंड दिलेलं आहे. सो थोडा लांब उत्तर झालाय हे,
1: खरंच छान, खूपच छान, श्रोत्यांना पण खूप आवडलं असेल
0: अशी आशा करते मी.
1: पुन्हा परत भरपूर प्रश्न आहेत, पण आपण त्याच्यासाठी पुढच्या भागामध्ये भेटूया.
0: अगदी अगदी, खूप धन्यवाद,
1: खूप खूप धन्यवाद.
0: येस, खूप धन्यवाद, आणि श्रोत्यांचे प्रश्नांचेही खूप धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, आपण ऐकत होतो मंजुश्री राठी यांना. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत तुफान या चित्रपटामधलं। या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा उत्थूप यांच्या आवाजात। हे गीत आहे हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं। शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-789
3: गायलेलं गुलजार ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, किनारा या चित्रपटामधलं। संगीतकार राहुल द वर्मन।

0: नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
3: कॉर्नर. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हावस या चित्रपटामधलं. सावंत कुमार यांच्या गीताला संगीत दिला आहे उषा खंदा यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आपकी कसम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788
1: मोहम्मद रफी यांनी गायलेलं असद भोपाली यांचं गीत, या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी, आणि हे गीत आहे एक नन्ही मुन्नी लडकी थी या चित्रपटामधलं।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: इन द काम या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89-01.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: अंदाज या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं, नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. दिवाना या चित्रपटामधलं संगीतकार शंकर जयकिशन.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: बरसात या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. अलिशा चिनॉय आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. संगीतकार नदीम श्रवण.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. बजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार सचिन देव बर्मन आणि चित्रपट आहे बात एक रात की.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना माया गोविंद यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात जलते पदन या चित्रपटामधलं.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पुरस्कार या चित्रपटामधलं एस एच बिहारी यांची शब्दरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शारदा यांच्या आवाजामधलं काफिल अजर यांचं गीत कांच के दीवार. या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 आणि 94239 84888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जल बिन मछली नृत्य बिन बिजली या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हेमंत कुमार यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत दूर का राही. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे किशोर कुमार यांनी.

ढोल का फूल या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं. संगीतकार एन दत्ता.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सरशेर सैलाने यांची गीतरचना आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे एक थे रेता या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: आपकी फरमाइश।

0: रसिका नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार, बोला.
1: रेडिओ विश्वास, आता तुमचं केंद्र ऐकतो. जय जय महाराष्ट्र माझं गाणं लागलंय. आणि मला एक गाणं द्यायचं होतं ताई. सुमन कल्याणपूर नुकतेच गेले आहे आम्हाला सोडून. त्यांचे गाणं तिथे सागरा धरणी मिळते तुझी मी वाट पाहते. ते जरी नसलं लिंबोनीच्या झाडामध्ये चंद्रधोक लागा बाई. आणि ते जरी नसलं ते तिच्या वनी तिथे नाच लागा मोर असं काहीतरी गाणं आहे ना.
2: तिन्ही गाणी आहेत सर, तुम्हाला कुठलं असं ऐकायचं ते सांगा. तिने
1: कोणतं एखादा लावा सांगा, कारण कसं आहे मला सगळी तिन्हीचे तीन आवडणारी आहेत आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून.
2: बर. आता काय करताय सध्या सर आपण?
1: तर आता आपण नाशिकलाच आहे. मी तसा कुठला कर्नाटकचा तुमचा नेहमीचा स्रोत आहे, बेळगाव कर्नाटक. आणि आता मी आपल्या नाशिक मायदेशी शिंदे पळसे इथे मी आपली संस्था ब्लाइंड संस्था तिथं आहे. आता जेवायची वेळ झालेली आहे. तिथं आपण काट्या जोल पत्राळ्या वगैरे बनवतो. ते माल बाहेर विकला जातो आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी महिन्याला खर्चिक देतात. असे कोणी असले तर यावं ही माझी विनंती आहे. सांगतो. धन्यवाद ते कॉल घेतला.
2: हो, धन्यवाद.
1: हो, धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो विलास कोडे बोलतो ना वाटेलपासून.
0: हो बोला सर बोला.
1: हे चालू घे रेकॉर्डिंग.
0: चालू आहे चालू.
1: हा माझं गाणं घ्या मराठी.
0: हो सांगा कुठलं ऐकायचंय.
1: आता ते आता सोनिया का दिनू वर्ष अमृताची गोळी.
0: बर बर बर चालेल चालेल ठीक आहे
1: मराठी.
0: हो हो ठीक आहे.

0: हॅलो.
1: हो नमस्कार सर, बोला.
0: आम्हाला गाणं देश अवतार म्हणलं आमच्या प्यार में जितून प्यार में मरते जाए.
1: बर चालेल.
0: अवतार पिक्चर मधलं.
1: हो हो.
0: नावं घ्या. विलास आहिरे, शकुंतला आहिरे, मंजुषा आहिरे, निखिल आहिरे, ऋषितेश आहिरे, शास्तनगर सिडको.
1: बर आणि काय करता आपण इकडे?
0: मी बस मध्ये कंडक्टर आहे, पंचवटी डेपो.
1: अच्छा, अरे वा. बर छान.
0: हा म्हणतात.
1: बर चालेल सर. ठीक आहे.
0: ठीक आहे.

0: हेलो
1: हेलो परमेश मॅडम.
0: हो सर. हेलो फरमाईश, बोला.
1: एक फरमाईश द्यायची होती.
0: बरं बरं, कुठला ऐकायचं
1: आहे? चित्रपटाचं नाव आहे जुना मिलन.
0: बर,
1: बोल गोडी बोल तेरा कोण बी.
0: चालेल सर, ठीक आहे सर.
1: धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: रेडिओ विश्वास.
0: हो, रेडिओ विश्वास सर, बोला.
1: आपली आवड मध्ये कॉल लागलाय ना? हा,
0: हो हो हो, बोला बोला.
1: नमस्ते, मी कृष्णा शिंदे बोलतोय मुंबईवरून. मी हा व्हिडिओ ऐकतो तर मला खरंच म्हणजे नॉनस्टॉप सर्व काही ऐकून गाणे ऐकायला मिळतात आणि बरंच काही शिकायला मिळतं. त्याबद्दल रेडिओ विश्वासचे सर्वप्रथम अभिनंदन आहे. ऐकायची रेडिओ विश्वास करणं खूप इच्छा आहे आणि नक्कीच ते रेडिओ विश्वास आपली टीम पूर्ण करेल.
0: नक्की नक्की सर. काय करता सर आणि आपण तिकडे?
1: मी आता सध्या नाशिकला काम करतो. शिंदे पळसे नाव ऐकलं असेल तुम्ही त्या ठिकाणी. त्या ठिकाणी सर ब्लाइंड सेंटरमध्ये काम करतो.
0: बरं बरं बरं, चालेल सर.
1: जी जी,
0: धन्यवाद.
1: ओके.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखादीला उचित भेटते, कोंडीत पकड.

जाते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ नमस्कार मैडम।
1: नमस्कार सर. बोला, वो
0: मैडम रिकॉर्डिंग असते ना गुरुवार
1: चालू है ना सर?
0: चालू है
1: हो
0: तो मग मी आता रिकॉर्ड करता
1: हो हो बोला तुम्ही, रेकॉर्डिंग चालू आहे.
0: हूँ। अच्छा नमस्कार मैडम, मी दिनेश स्वाम बोलतोय, लियातांडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथून।
1: बर बर, बोला बोला.
0: तर मला गाणं द्यायचं होतं,
1: हाँ, कुठला ऐकायचं आहे?
0: आपलं वन्स मधलं
1: हाँ,
0: गाण्याचं बोले आके तेरी बाहों में,
1: अच्छा, छान गाणं सुचवलं सर.
0: छान आवडतं मॅडम हा गाणं मला।
1: हो, सुरेख गाणं आहे. आणि काय करता आपण तिकडे?
0: मी मोटर वायरिंगचं काम करतो, इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे माझ्या।
1: अच्छा, बरोबर. आणि आता जळगावला काय परिस्थिती सध्या उन्हाची?
0: ऊन तो लय जास्त आहे मॅडम इकडं आमच्याकडं।
1: बर बर, पाऊस वगैरे झाला की नाही अजून?
0: नाही अजून पाऊस वगैरे नाही झाला, गरम
1: ठीक आहे
0: होतोय
1: सर.
0: जास्त।
1: हो, उन्हाळा अजून तसा चालू आहेच आहे.
0: हो
1: चालेल चालेल, ठीक आहे सर, नक्की ऐकूया.

0: हेलो
1: हेलो, ते निमोनी तो ज्यादा मागे ते गाणं लावाल का?
0: हो लावते ना. कोण बोलते?
1: मी आरव बोलतोय.
0: हो का? कितवी तेस तू?
1: मी 5वी ते. कधी लागेल?
0: लागेल की यार, रविवारी लागेल ना.
1: किती वाजता?
0: संध्याकाळी 5 ते 6 मध्ये.
1: ठीक आहे.
0: शाळा सुरू झाली का तुझी?
1: हो झाली.
0: कुठल्या शाळेत आहेस तू?
1: होरायझनला.
0: बर बर बर. मग आजीकडे आलाय काय?
1: हा, आजीकडे आलोय.
0: बर बर बर, चालेल चालेल. कोणाच्या आवडीचे गाणे आहे?
1: माझ्या आवडीचे.
0: चालेल चालेल, ठीक आहे, नक्की ऐकूया रविवारी.
1: ते निमोनीच्या झाडामागे. हा
0: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: जी चुके जी
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेकते, कोंडत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: बस टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍडमुळे शक्य झालं.
5: हो पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
5: काय सांगतो?
6: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247426 या आमच्या क्रमांकावर.
7: जानबूझकर हम पर गिराया गया था.
8: जानबूझकर गिराया गया था? मगर क्यों?
7: हमारी जान लेने के लिए, क्योंकि हमारे दुश्मन को मालूम हो गया है कि तुम मैडम बिलबिलान नहीं हो और मैं पापा खान नहीं हूँ.
8: मगर ये सब कैसे मालूम हुआ?
7: यही तो समझ में नहीं आता कि ये सब कैसे मालूम हुआ. इस राज को तो सिर्फ करमवीर जी और माँ ही जानते हैं. खैर तुम अपना ख्याल रखना, ये तुम्हारी बहुत फिक्र है.
8: मेरी फिक्र?
7: हाँ.
8: क्यों?
7: अगर तुम्हें कुछ हो गया
8: तो क्या?
7: तो मेरा क्या होगा?

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

शरीरासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातन. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

शब्दांच्या आणि व्यर्थ पांडित्याच्या बडीवारानं का तो अपरंपार कळणार आहे. भले भले त्या साधनानं विठ्ठलाला शोधतात आणि साधनातच गुंतून जातात. साध्य आणि साधन यांच्यातच मुळी गोंधळ उडतो. खरं तर तो विठ्ठल शोधायचा तो सत्संगाच्या स्नेहकल्लोळात, संतांच्या नामकीर्तनाच्या स्वरतरंगात, निरागस आनंदाच्या प्रेमगोकुळात. विठोबाला आवडतो तो वारकऱ्यांचा, भक्तजनांचा भोळा भाबडा भाव. त्या भावाच्या साधेतच तो केव्हा तरी भेटून जाईल, केव्हा भेटला ते कळणारही नाही.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84 या क्रमांकांवर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।